ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध विषय आपण घेत असतो आणि या विषयाच्या माध्यमातून यूथ असेल किंवा आपल्याकडील शेतकरी असतील, महिला असतील, आरोग्यविषयक विषय असतील, हे सगळे विषय आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो। आणि याच माध्यमातून आज एक महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे आपल्या तरुणाईच्या संदर्भामध्ये आहे। तरुणाईची दिशा कशी असणं गरजेचं आहे, तरुणाईनं कोणत्या दिशेनं जाणं गरजेचं आहे, त्याचबरोबर भविष्यामध्ये कशी वाटचाल तरुणाई करू शकते, तर या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत मोटिवेशनल स्पीकर असलेले विश्वास चव्हाणजी, जे आहेत सिद्धिविनायक नगर धाराशिव येथून। बरेचसे त्यांचे स्पीच प्रसिद्ध आहेत, अनेक ठिकाणी जाऊन ते तरुणाईला मार्गदर्शन देखील करत असतात। तर एकंदरीत त्यांच्याकडून आज आपण तरुणाईची दिशा आणि वाटचाल या संदर्भात माहिती करून घेऊया किंवा त्या विषयाच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विश्वासजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
2: नमस्कार सर।
1: विश्वासजी, मला सुरुवातीला आपली पार्श्वभूमी सांगावी, आपण कशा पद्धतीनं काम करत गेलात आणि आत्तापर्यंत म्हणजे मार्गदर्शन करावं इथपर्यंत कसे पोहोचलात?
2: सर, माझं प्राथमिक शिक्षण वगैरे सर्व चंद्रपूरला झालं आहे। ॲक्च्युअलमध्ये आम्ही इथे जवळ किनीचे, पण माझे वडील मिलिटरीमधून, त्यांना डायरेक्ट प्लेसमेंट झाल्यामुळे तिकडे आमचं पूर्ण राहणं झालं। आणि चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे तिथे शिक्षणाची खूप संधी आहे आणि जॉबचे सर्व्हिसचे पण भरपूर संधी आहे। संधी आज पण तशाच आहे, काल पण होत्या आणि नंतर पण राहणार आहे। तर माझं शिक्षण वगैरे झाल्यानंतर नॅचरली ते कोल इंडिया वगैरे तिथे आहे, कोळशाच्या मोठ्या मोठ्या खाणी असल्यामुळे माझं पण साहजिक आहे, माझे शेजारी जे मुलं होते वगैरे त्यांचं प्लेसमेंट तिथे होत असल्यामुळे माझं शिक्षण मी एक नॉर्मली ITI मार्फत चालू केलं। एक ITI शिक्षण घेतल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो, साहजिकड वडील SEC होते,

0: तर मी पण तिथे जॉईन झालो काही दिवस. तिथे केल्यानंतर माझी एक लहानपणापासून मला काय होतं, लहानपणी असे काही घटना घडल्या माझ्या जीवनामध्ये ज्यांनी माझ्या घटनाची पूर्ण पार्श्वभूमी चेंज केली, ठीक आहे ना सर. आणि हे प्रत्येक मुलांसोबत संभव आहे, पण तुम्ही तुम्हाला किती मोठं बघता हे तुमच्यावर निर्भर असते. लहानपणी माझा मित्र एक खूप, त्याचे वडील कुरिअरचे कॉन्ट्रॅक्ट होते. आजच्या मुलांना ते कदाचित माहीत नसेल की कुरिअर काय असते, पण कुरिअर इथून तिकडे जे डाक वगैरे सप्लाय करतात त्यांना, म्हणजे जे एसी सिमेंट वगैरे ते कंपनीमध्ये वडील असल्यामुळे तिथल्या तो मुलगा माझा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा मुलगा माझा क्लासमेट होता. तर वेकेशनमध्ये 8वीमध्ये योगायोग असं झालं की मी त्याला म्हणलं, फ्रेंड मित्रा ते कुरिअर मला देत जा, मला थोडं फिरायला संधी मिळेल. तर अशी संधी मिळाल्यानंतर त्या मुलाला मी टिप देत होतो, त्याच्यातलं काही कमिशन देत होतो, आणि मी थोड्या पैशामध्ये कमी पैशामध्ये फक्त फिरायला भेटावं म्हणून. तर मी असं पूर्ण मी जवळजवळ ऑल इंडिया भ्रमण 8वी 9वी 10वीमध्येच करून टाकलं होतं, अक्षरशः एवढ्या कमी वयामध्ये, अल्प वयामध्ये. त्याच्यानंतर माझे आदर्श जे आमचे शिवछत्रपती महाराज, आपले महाराष्ट्राचे देवत्व, या देशाचे देवत्व आहे त्यांनी. मी एकदा गेलो होतो नेल्लर, तर तिथे महाराजांनी तिथे जे फलक लावलेला होता त्याच्यामध्ये दिसलं की मराठा साम्राज्याचा विस्तार तिथवर झालेला, तमिळनाडू त्या टोकापर्यंत दक्षिणेत, आणि इकडे ताजमहल वगैरे, आग्रा, इंदोर, ग्वालियर बघितलं, तिथं होलकर होते, ग्वालियरला सिंधिया होते, ॲक्च्युअलमध्ये ते शिंदे, बरं का सर. इंदोरमध्ये ते होतं कुणाचं राज्य, तिथे पण आपले मराठ्यांचं होतं. आणि झांसी वगैरे, राणी लक्ष्मी, हे सगळं हे पूर्ण मराठी माणसाचं साम्राज्य आहे सर. ॲक्च्युअलमध्ये आम्ही किती मोठे आहे हे आम्ही मुलांनी निघलं पाहिजे. या देशातील, या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेतील जे मुलं युवा आहे त्यांनी बाहेर निघल्याशिवाय त्यांना कळणार नाही की आपल्या मागच्या पिढीनं काय केलं आहे. आज जे भ्रम आहे तुमच्या डोक्यामध्ये की आमच्या मागच्या पिढीनं आमच्यासाठी काही नाही केलं, हे फार मोठी चूक आहे. तुम्ही बाहेर निघा, आपला इतिहास शोधा. आमचा इतिहास फार मोठा आहे आणि आम्ही भरपूर काही करू शकतो प्रत्येकामध्ये. मी खूप मोठं माझा सब्जेक्टच आहे, मी युवा पिढीसाठी विशेष करून काम करतो. मला प्राथमिक शाळासुद्धा मिळाल्या, जिल्हा परिषदेच्या मला तिथे आर्थिक मिळालं नाही मिळालं ते माझा उद्देश मुख्य नसतो. मला त्यांनी काही दिलं नाही दिलं तरी चालेल, पण मी पूर्णपणे मुलांसाठी स्वतःला समर्पित केलं आहे. आणि ते शक्य आहे सर, प्रत्येकाला किती मोठं व्हायचं हे त्याच्या स्वतःवर डिपेंड आहे, ठीक आहे ना सर. यू कॅन मेक इट ऑर नॉट मेक इट, इट इज अप टू यू. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, तुमची कारकीर्द घडवायची आहे. एक आपलं व्यक्ती एक व्यक्तिविशेष नसतो, व्यक्तिमत्व विशेष असते. तर व्यक्तिमत्व हे घडतं आहे सर, घडवावं लागतं आहे. ते तुम्हाला पिढी दर पिढी मिळू नाही शकत. खूप उदाहरण आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू पुढे ऐकू शकता याच्याबद्दल.
1: चवन सर, आता आपण सांगितलं की कुरिअरपासून आपण सुरुवात केली, त्यानंतरचा आपला प्रवास अगदी थोडक्यात सांगावं की आपण काय काम केलं आणि कशा पद्धतीने केलं.
0: ITI झाल्यानंतर सर जॉबचं मला कधीच प्रॉब्लेम नाही आलं सर. सर्व्हिस म्हणतात आज जे युवा पिढी म्हणते, माझ्या काळामध्ये पण, माझाच वय 52-53 वर्ष आहे सर, पण मला असं वाटत नाही की मला कुठेच जॉब सर्व्हिस करण्यासाठी सर्व्हिस मिळेल म्हणून. कारण काय आहे सर, आता फॉर एक्झाम्पल मी देतो, मी आम्ही आज तेरणामध्ये बसलो आहे, इथले मुलांना पण मी मागे आलो होतो. इथे माझा एक खूप चांगला सहकार प्रिन्सिपल सरांनी मला सपोर्ट करून माझा एक चांगला प्रोग्राम घेतला. मी प्रत्येक फॅकल्टीला सुद्धा सांगितलं की तुम्ही आज शिकत आहे, ओके तुम्ही शिकत आहे, पण तुम्ही काय करत आहे तुमच्या ग्रोथसाठी. ते त्यांना प्रश्नचिन्ह पडला सर, ॲक्च्युली काय केलं पाहिजे म्हणून. तुमच्यामध्ये आहे भरपूर काय, पण तुम्हाला ते बाहेर काढावं लागेल. तर तुम्ही शिकता शिकता पार्ट टाईम काम करत तुमचे टॅलेंट डेव्हलप का नाही करत, आणि ते डेव्हलप करण्याची गरज आहे. तर मी पहिले अगोदर आपल्याबद्दल सांगतो, मी कामाची कधीच भीती बाळगली नाही. मला येतंय नाही येत पहिला पाय विश्वासाचं, माझं नाव पूर्ण नाव विश्वास आहे सर, आणि मी इतका कॉन्फिडेंट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये की मी विश्वासाचा पहिला पाऊल टाकतो. मला येतं आहे नाही तुमच्याकडे येताना, मी पहिल्यांदा आज बोलत आहे सर रेडिओवर, पण मी हे भीती बाळगली नाही की काय होणार आहे, सरांनी विचारलेले प्रश्न येणार का नाही. रिस्क घ्यावं लागल तसा मी रिस्क घेतला. मी पहिले एकदम चंद्रपूर एसी सिमेंटमध्ये माझी ॲप्रेंटिसशिप झाली. त्याच्यापूर्वी पण मी कुठे पण उत्साहीपणे कुठलं तरी काम बघायचं करायचं, धाडस करायचं, आणि नथिंग इज इम्पॉसिबल, काही अशक्य नाही, हे पूर्ण डिपेंड करते तुमच्या मानसिकतेवर. तशा प्रकारे मी थोडं थोडं करत करत पुढं वाढत गेलो. माझं पहिलं जॉब मी आहे ना चंद्रपूर एसी सिमेंटमध्ये केल्यानंतर एक बाहेर जावं लागलं मला. तर पहिला मला प्लेसमेंट दिसला तिथूनच नालगोंडा जिल्हा. भारत मुलांना माहीत नसेल भरपूर सिमेंटाबद्दल ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला सिमेंट कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाला होता सर. तिथूनच मला ऑफर मिळाले. एक नालगोंडा जिल्हा आहे सर महाराष्ट्रामध्ये, आज तेलंगणामध्ये आहे तो जिल्हा. तर तिथे देशातले सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहे, देशातील सर्वात जास्त सिमेंट कारखाने विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे सर की नालगोंडा जिल्ह्यामध्ये. मी तिथून आपली कारकीर्द चालू केली. तसं करता करता एक एक पाऊल पुढं, मराठी पाऊल पडते पुढं, तसं मी अक्षरशः भारतातील 13 राज्यामध्ये सर्व्हिस केली आहे सर.
1: तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण या कमर्शियल याच्यामध्ये काम केलं आणि तिथून आता आपलं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो किंवा काहीतरी आपण समाजाला सांगणं महत्त्वाचं आहे, यासाठी पुन्हा आपण विद्यार्थ्यांसमोर जात आहात, त्यांना देखील मार्गदर्शन करत आहात. सर, आपण सुरुवातीला सांगितलं की युवकांनी जो आपला प्रवास आहे तो फिरणं खूप गरजेचं आहे, आपल्या पूर्वजांनी काय केलं हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे तरुणांच्या संदर्भामध्ये आज बोलताना तरुणाई पुढं एक वेगळ्या पद्धतीच्या करिअरच्या दिशा असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून ते धडपडत असतात किंवा त्याच्यासाठी ते काम करत असतात. तर करिअर निवडत असताना विश्वास सर, कोणत्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, विद्यार्थ्याने आपलं करिअर कसं निवडणं गरजेचं आहे?
0: करिअरबद्दल बोलताना सर्वात मोठी बाब म्हणजे महत्त्वाची पहिली पायरी की तुम्हाला काय ॲक्च्युली आवडते, ड्रीम काय आहे तुमचं, स्वप्न काय आहे. तुमचं स्वप्न म्हणजे काय नेमकं, की आपण कुठली गोष्ट जे सहजरित्या करू शकतो, या गोष्टी आम्हाला सहजासहजी इझिली करून घ्याल आम्ही, त्याला ड्रीम. पण त्याच्यानंतर ते ड्रीम तुम्ही आपला गोल ड्रीम डिसाईड केलं, ठीक आहे ना, मला इंजिनियर व्हायचं, मेकॅनिकल इंजिनियर. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे नेमकं काय, इंजिनियर म्हणजे नेमकं काय, तर त्याचे इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्हाला बाहेर काढावे लागेल, काहीतरी त्या फील्डमधलं करणं चालू करावं लागेल, एक पाऊल टाकावं लागेल. वाचन करणं खूप गरजेचं आहे. मुलांना कसं आहे, आज मी जितक्या शाळेमध्ये कॉलेजेस वगैरेमध्ये पूर्ण डाऊट त्यांचे इतके आहे मुलांचे, आणि थोडंसं मला थोडंसं वेगळ्या ट्रॅकच्या बाहेर जाऊन सांगावं लागेल की मुलं आज सर्वात जास्त डिस्टर्ब या रील्समध्ये मोबाईलमुळे झाला आहे सर. ठीक आहे ना सर, हे तुम्ही
1: वास्तव आहे,
0: वास्तव सर्वात मोठी फॅक्ट आहे. तर सर, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात. तसे तुम्हाला उदाहरणात सांगतो, हे ॲपलचे जे जनक आहेत स्टीव जॉब्स,
1: बरोबर,
0: स्टीव जॉब्स त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे सर. स्टेटमेंट स्टीव जॉब्सचं आहे की माझ्या घरी माझे मुलं कुणालाच मी स्मार्टफोन दिलेला नाही आहे. ओके सर. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला देतो, टेलिव्हिजनचे जनक आविष्कारक जॉन बर्ड यांनी टेलिव्हिजनचा आविष्कार केला, आणि त्यांनी 2-3 वर्षानंतर स्वतःच्या डोक्याला हात लावून हे म्हणलं आहे की मी एक टेलिव्हिजन नाही इडियट बॉक्स निर्माण केलं आहे. त्यांचं नाव दिलेलं होतं इडियट बॉक्स टेलिव्हिजनसाठी नंतर, पण आम्ही इडियट बॉक्स काढून त्याला टेलिव्हिजन एंटरटेनमेंट करण्यासाठी विचार केला आहे. आमच्या मस्तिष्कामध्ये इतकं ताकद आहे, विचारांची एवढी मोठी शक्ती आहे सर. आपल्याला घडवण्याचं किंवा बिघडवण्याची दोन्ही शक्ती आहे त्याच्यामध्ये,
1: बरोबर.
0: तर हे कशा प्रकारे करू शकतो, आपले हे मस्तिष्क आहे, आपलं ब्रेन सर्वात मोठी सुपीक जमीन आहे सर, जगातील सर्वात मोठी सुपीक जमीन. पण ह्याच्यात आम्ही काय पेरतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टी पेराल तर अल्टिमेटली आम्हाला चांगले रिझल्ट भेटेल. जो बोएगा वही पाएगा, ठीक आहे ना. तेरा किया कल आएगा, हे म्हणजे काय करतो, आज तुम्ही पेरणार चुकीच्या गोष्टी आणि 5 वर्षानंतर मला काही नाही मिळालं, देवावर तुम्ही ब्लेम करता. ब्लेम करायचं असं स्वतःला, तू आहे तुझ्या जीवनाचा सूत्रधार, हे बाब खूप महत्त्वाची आहे सर. मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जीवन तेच घडवू शकतं. तुम्ही ज्या दिवशी जोही मुलगा आपल्या वडिलाला परिस्थितीला कुठल्याही बाबीला तो दोषी ठरवत असेल, तर तुम्ही थोडंसं चुकत आहे. थोडं आत्मपरीक्षण करा, विचार करा याच्यावर. मी तुम्हाला असं नाही म्हणत, ठीक आहे, होऊ शकतात काही परिस्थिती तुमच्यावर येऊ शकतात, पण ते परिस्थिती ॲक्च्युली तुम्हाला घडवण्यासाठी येतात. त्याच्यामध्ये संधी शोधा, ठीक आहे ना. पॉझिटिव्ह सकारात्मक जेवढं विचार कराल ना, तेवढं तुम्हाला सकारात्मक गोष्टी दिसेल. आणि नकारात्मक बघाल तर कुठेही चांद मे बी धागे फिरतो,
1: बरोबर. चव्हाण सर, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण विवेचन केलेलं आहे. त्या विवेचनामध्ये आपण सांगताय की उद्देश असणं खूप गरजेचं आहे किंवा आपण कुठं भरकटलो हे देखील आपण सांगता आहात. मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे जो आपला तरुण आहे, कुठलेही एज्युकेशन त्यानं घेत असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला जायचं असेल तर तिथलं ज्ञान घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता झटपट पैसा मिळवण्याची एक वेगळी क्रेज आपण बघतो आहोत. झटपट पाहिजे प्रत्येक गोष्ट ही आम्हाला पटपट किंवा लगेचच मिळणं गरजेचं आहे असं वाटत राहतं. ही जी आपल्या यूथमध्ये एक कन्सेप्ट आहे, पैसा झटपट मिळवणं वाईट नाही, पण त्याच्यासाठी ज्या ट्रिक वापरल्या जातात किंवा तशा ट्रिक त्यांच्या माइंडसेटमध्ये येत राहतात आणि कुठंतरी विषय बिघडत राहतो, काय सांगता येईल सर?
0: महत्त्वाचा प्रश्न आहे सर, आणि आजच्या युवा पुढी लांब जाण्याची गरज नाही. माझ्या घरी पण तो पण मी त्यांना वॉच अशा प्रकारे करत आहे आणि प्रयत्न चालू ठेवावे लागला आम्हाला. आम्हाला आम्ही जे आहे आज त्यांचे राखणहार आहे, म्हणजे त्या मुलांना आपल्याला कन्व्हिन्स करावं लागेल, सांगत राहावं. नॉक अँड इट शॅल बी ओपन सर,
1: येस.
0: म्हणजे आम्हाला त्यांना सांगत राहावं लागेल परत परत. आता तुम्ही जे बोलला हो की इन्स्टंट फक्त काय तयार होऊ शकतं तुम्हाला मला सांगायची गरज नाही. मी तुम्हाला उदाहरण देऊन हे क्लिअर करतो, तर इझी काही मिळणार नाही सर. एवढ्या मोठ्या व्यक्तीला का नाही एकदम तुम्हाला सडनली मिळालं आहे? मीन्स वी हॅव टू वर्क हार्ड. नथिंग इज इन्स्टंट. इन्स्टंट काहीच नाही मिळणार आहे. दोन्ही उदाहरण घ्या सर, तुम्हाला दिसत आहे सर. तर अशाच गोष्टी आहेत सर. हे दोन उदाहरण झाले. तुम्हाला हवे असेल मी 50 उदाहरण सांगू शकतो. एक एक व्यक्ती तुम्हाला आज या देशाचे सर्वात मोठे इंडस्ट्रियलिस्ट असू दे, अंबानी घराणं असू दे, पेट्रोल भरत होते सर पेट्रोल पंपवर, ठीक आहे ना. अदानी हिऱ्याच्या कारखान्यामध्ये काम करत हिरे पॉलिश करत होते सर, ठीक आहे ना. अशी किती उदाहरण देऊ तुम्हाला अमाप अशी. पण मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, इन्स्टंट सारखं फक्त 2 मिनिट का एकही चीज आहे. तुम्ही काहीही करू शकता पण पेशन्स, हां, धीरे धीरे रे मना धीरे सी सब कुछ होय, माली सीचे सौ घड़ा ऋत आए तब फल होय. अर्थात की धीर मना तू थोडं संयम ठेव, सगळं हळूहळू होईल, ठीक आहे ना. पण एका क्षणात काय होणार, माळीनं 100 घड्या पाणी घागरी पाणी ते एका झाडाला रोपाला दिलं तरी ते दुसऱ्या दिवशी पाणी देणार नाही, 2 मिनिटात मिळणार नाही. त्यासाठी त्याला ते योग्य प्रक्रियातूनच जावं लागेल. आम्हाला प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुठलेही रिझल्ट मिळणार नाही. जसं तुम्ही शिक्षण शिकता मुलांनो, तुम्ही डायरेक्ट 10वीत जात नाही किंवा 12वीत जात नाही, ग्रॅज्युएट होत नाही किंवा डिग्री घेत नाही. तुम्ही सक्सेसफुल पहिल्या दिवशीच आहे, ठीक आहे ना. तुम्ही पहिल्या दिवशी तुकडीमध्ये गेला, पहिल्या वर्गात देऊ स्टेप बाय स्टेप, म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, मीन्स दिस आर स्टेप्स सर. एक एक पाऊल आहे, मीन्स तुम्हाला प्रत्येक पाऊल पुढं पुढं जातं, म्हणजे प्रत्येक तुमचा ग्रोथ होणार. माणूस हा ग्रोथ ओरिएंटेड आहे आणि तुमचा ग्रोथ होऊ शकतो, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे. पेशन्स मॅन विन्स द रेस. ते कासव आणि ससेची स्टोरी आहे ना सर. कोण जिंकते कासव आणि ससेच्या स्टोरीमध्ये? कासव का?
1: त्याच्यामध्ये स्थिरता,
0: संयम आणि सर्वात महत्त्वाची कन्सिस्टन्सी, मीन्स सातत्य. या सगळ्या बाबी तुम्ही जीवनात ठेवाल, तुम्ही 100% यश कुणाला मिळणार आहे? जो पण एक ध्येय निश्चित कराल, त्या टार्गेटला बघेल. एकदा एका वेळेस तुम्ही 5 निशाण्यावर गोळ्या नाही झाडू शकत सर. तुम्हाला टार्गेट सिंगल केलं पाहिजे सर. सिंगल टार्गेट असेल आणि लेझर फोकस पाहिजे. म्हणजे तुमचं लक्ष कसं पाहिजे? सूर्याची किरणं तुम्ही लेन्स मॅग्निफाईंग लेन्समधून बघितल्यावर काय करते? तिथे ज्वाला निर्माण होते सर. तर तसे तुमची निशाणं पण लागू शकते. सुशल्या देवी नावाची एक तिरंदाज यावेळेस आपल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिनं 2 स्वर्ण जिंकले आहे सर. माहीत आहे तिचं काय आहे स्पेशालिटी? तिला दोन्ही हात नाही. दोन्ही हात नसणारी मुलगी प्रधानमंत्र्यांनी स्वतःहून जाऊन तिचं कौतुक केलं आहे. असे भरपूर उदाहरण आहे जीवनात. तुम्ही बघा तुमच्या शेजारी तुमचे आई वडील, काका, मामा, आजी, कुणी पण असं काहीतरी धाडस केलं असेल आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी खान काढलं असेल. आणि दॅट इज पॉसिबल. एनिथिंग यू बिलीव यू कॅन अचीव. तुम्हाला ते विश्वास ठेवावा लागेल आणि तो विश्वासाचा पहिला पाऊल टाकावा, खंबीर मोठा पाऊल टाकावा लागेल.
1: खूप छान असं आपण या ठिकाणी सांगता आहात की विश्वास ठेवून पाऊल टाकणं आणि धाडस करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या की आपल्या तरुणाईनं त्या ठिकाणी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. विश्वास तर मला याच्यानंतर असं सांगा की आपल्या भागामध्ये किंवा इतर आपल्या देशामध्ये बघतो आहोत, आपल्या जे यूथ आहे, तरुणाई आहे, कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जाताना आपण बघतो आहोत, दिसतं आहे आपल्याला. ते काय सांगता येईल सर, कशा पद्धतीने ही व्यसनं थोडीशी, मग मोबाईलचं असेल, अनेक व्यसनं जी सांगतो आपण, काय सांगता येईल सर?
0: व्यसन आज सर काय आहे, मुलांना ताकद पाहिजे, कुठली गोष्ट त्यांना काय रिझल्ट लागतो, तर रिझल्ट कुठल्याही गोष्टीचा कसा मिळतो, जोश चाहिए उनको. पण त्यांना काय त्याच्यामध्ये असं वाटतं की याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा जोश काहीतरी मिळत आहे. सर फक्त बंधने लादल्यावर होणार नाही, तुम्हाला विचार करा, आज ते जे काही पान मसाला, गुटखा, खैनी, तंबाखू किंवा सिगरेट या सगळ्यावर फोटो कसले दिले आहे सर,
1: मृत्यूचेच फोटो आहे त्याच्यावर सगळ्यावर.
0: किती मोठं झाड असं एवढं दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही की ते हानिकारक आहे आमच्या शरीरासाठी. तर हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की आमचं मस्तिष्क हे सर्वात सुपीक शेती आहे, आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर योग्य पण कार्यवाही नाही केली म्हणजे मशागत नाही केली, त्याच्यात काय होणार, नॅचरली तण उगणार आहे सर त्याच्यात, ठीक आहे ना. तर हे काय आहे, खाली दिमाग सैतान का घर होता आहे. मुलांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं असेल तर योग्य संगत करा सर. संगत तुमची जशी राहणार, रंगत तुमची तशी होणार आहे सर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चांगल्या गोष्टी करा ना. तुम्ही जिममध्ये जावा, जिम जायची गरज, पैसे करायची खर्च करायची गरज नाही आहे. ज्यांची आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असेल त्यांनी रनिंगला जावा, योग्य व्यायाम करा, कुठल्या तरी चांगली संगत ठेवा. खूप चांगले चांगले लोक, कुठला तरी गुणधर्म तुम्ही आपल्याला इन्वॉल्व ठेवा. जेवढं तुमचं एन्गेजमेंट जास्त राहील ना, तुमची दिशाभूल होणार नाही. तुम्हाला योग्य मार्गात राहण्यासाठी एकच कार्य करावं लागेल की त्याचे दुष्परिणाम बघा आणि परिणाम बघा. किंवा हे जीव या जगामध्ये 17 लाख नामांकरण झाले आहे सर. किती? 17 नॉमिकल क्लेचर सर, म्हणजे नाव दिलं गेलं. इतक्या प्रकारचे प्राणी शोधले आहे सर,
1: जीवजंतू,
0: जीवजंतू, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म वगैरे. पण असं हे आहे, यांचं झालेलं आहे, न मिळाले ते वेगळीच आहे. त्याच्यामध्ये एक मानवपण आहे. आम्ही पण मानवपण एक विकसित प्रजाती आहे प्राण्यांची. प्राण्यांची एक विकसित प्रजाती म्हणजे मानव. तर मानवाला एक काय दिला आहे स्पेशालिटी, आम्हाला स्पेशालिटी आहे की आम्ही विचार करू शकतो. आम्ही विचार करू शकतो ना, तर विचार केला तर चांगला करा ना. तुम्हाला विचार केला पाहिजे की मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेमध्ये तुम्हाला 4000 प्रकारचे ॲडव्हर्टाईजमेंट दाखवले जातात. 4 ते 6000 डेली आम्हाला बॉम्बिंग केली आहे, कार्पेट बॉम्बिंग म्हणतात सर त्याला. तर या प्रकारचे का स्ट्रॉम केलं जातं आहे आमच्या ब्रेनला, की हे विचार आमच्या डोक्यात. तुम्हाला इथे सांगतो उदाहरणासाठी, गोरेपण की क्रीम कोण सी राहिली, तुम्ही तुम्हाला नाव माहीतच आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तिनं कुणालाच गोरं केलं नसेल. तर असेच आहे ना, भरपूर काही आहे या व्यसनाच्या गोष्टी. तुम्हाला आम्हीच दाखवलं जाते की यानं काहीतरी स्पेशल होणार आहे, तुमच्यामध्ये स्पेशल एनर्जी येणार आहे, रंगत येणार आहे, रंग तुमचा बदलणार आहे. पण असं काही नाही आहे.
1: विश्वास सर, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सांगत आहात. आता आपली वेळ जी आहे ती थोडीशी संपत आल्यासारखं वाटते मला, खूप आपण बोलतो आहोत. जाता जाता विश्वास सर, आपले जे युवक आहेत, आपला हा जो कार्यक्रम ऐकत असणारे जे आपले सगळे मित्र आहेत, अशांसाठी आपण की वर्ड्स काय सांगू शकाल अगदी थोडक्यामध्ये, कोणते की वर्ड्स आपल्याला पास आऊट करू शकतात?
0: सर्वांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वात मोठी गोष्ट आहे विश्वास. स्वतःवर विश्वास असेल ना, काही अशक्य नाही जीवनामध्ये. मी आज फिजिकली इम्पेअर्ड माणूस आहे सर, पण फक्त मी याच्यावर स्वतःवर विश्वास ठेवला. आणि तो एक जगामध्ये अशी शक्ती आहे जी दिसत नाही आम्हाला, ते तुम्ही ज्या गोष्टी विचार करता ते तुमच्यासाठी घडणार आहे. चांगल्या गोष्टी विचार कराल, चांगल्या घडणार आहे. वाईट गोष्टीचा विचार कराल, वाईट होणार आहे. आणि तुम्ही सातत्यानं विचार करा, कन्सिस्टन्सली विचार करा, ठीक आहे ना. एका दिशेनं चाला, मार्गयोग आणि पुस्तकाची संगत सर्वात मोठाची आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या देश माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न अब्दुल कलाम हे पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची संगत फक्त आणि फक्त पुस्तकासोबत होती सर. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पण जेव्हा त्यांचा अंतिम टाईम आला त्यावेळेस पण त्यांच्याकडे 50,000 प्लस पुस्तकाचा संचय होता. तर प्रत्येक मोठ्या व्यक्ती हे एक अनुभवाची खाण असते, त्याच्याकडून तुम्हाला भरपूर काही ज्ञान मिळू शकतो. चांगल्या संगत कराल, तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळेल, चांगली गोष्ट ऐका त्याच्यातून. बघा, तुमच्या गावात, शाळेत, जिथे कुठे वाचनालय असेल त्या तिथे जावा, वाचा. मोबाईल पण खूप चांगला आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की मोबाईल बघू नका, मोबाईल पण खूप. आज मी तुम्हाला सांगतो, मी डोळ्यानं मला क्लिअर न दिसत असल्यामुळे थोडंसं मी मोबाईलचाच वापर करतो, ठीक आहे ना. पण त्याचा योग्य वापर केला, कुठलीही गोष्ट अति तिथे माती आहे. प्रमाणात कुठलीही गोष्ट करा, योग्य प्रकारे करा, काही तुम्हाला चांगलं होईल. पण अति कराल माती होणार आहे, आणि हे तुम्ही करू शकता, तुम्ही जग जिंकू शकता. यू कॅन इफ यू थिंक यू कॅन, अँड यू कांट इफ यू थिंक यू कांट. म्हणजेच तुम्ही ठरवाल की मी करू शकतो तर 100% तुम्ही 101% तुम्ही कराल. पण तुम्ही मनात अर्ध्या मनाने म्हणाल की उद्यापासून करतो, नाही, असं चालणार नाही. तुम्हाला करायचं आहे तर तुम्हालाच करायचं आहे, आणि तुम्ही त्याची प्रण घ्या आणि पहिला पाऊल आज आणि आत्ता टाका, उद्यावर टाळू नका.
1: खूप छान पद्धतीनं या ठिकाणी जे आपल्याकडे आज मार्गदर्शन करणारे वक्ते आले होते ते होते श्रीयुत विश्वास चव्हाण, जे आहेत सिद्धिविनायक नगर धाराशिव येथून. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काही की वर्ड्स आपल्याला सांगितलेले आहेत. जे करायचं आहे ते ठरवणं गरजेचं आहे, आणि त्याची सुरुवात लगेच करणं गरजेचं आहे. याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. निश्चितपणे आपले ऐकणारे श्रोते असतील अशांसाठी या महत्त्वाच्या ठरतील अशी आशा करूयात. आणि जर समजा आपल्याला जर सरांना काही विचारायचं असेल या संदर्भामध्ये, काही माहिती घ्यायची असेल, तर सरांचा मोबाईल क्रमांक आपण सांगावं सर.
0: 98 81 96 24 60 9881 96 2460 98 81 96 2460 9881 96 2460
1: या मोबाईल क्रमांकावर आपण श्रीयुत विश्वास चव्हाण यांच्याशी संपर्क साधू शकता, माहिती करून घेऊ शकता. सर, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आला तर आमचे जे मित्र असतील, जे श्रोते असतील, अशांसाठी खूप मौलिक अशा भाषेमध्ये जे विश्लेषण आपण केलं त्याबद्दल मी आपला रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू सर. धन्यवाद.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
2: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
2: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या कृषी व्यवस्थापनामध्ये किंवा शेती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना अनेक विविध यांत्रिक बाबी आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून ज्या यांत्रिक भागाकडे बघत असू किंवा जे यंत्र आपल्या शेतीमध्ये कार्यरत आहे त्याचा उल्लेख करताना ट्रॅक्टरचा उल्लेख आपल्याला निश्चितपणे करावा लागतो। तर ट्रॅक्टरचा जो वापर आहे, ट्रॅक्टर आपल्या भागामध्ये जे बघतो आहोत की शेतीचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे, तरी या संदर्भामध्ये ट्रॅक्टर वापरतानाचं जे नियोजन करणं गरजेचं असतं किंवा ट्रॅक्टर कसा वापरला जाणं गरजेचं आहे, त्याची देखभाल दुरुस्ती करणं कशी गरजेची आहे, या संदर्भातील काही टिप्स आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, दीर्घकाळ ट्रॅक्टर व्यवस्थित चालण्यासाठी इंजिनची नियमित देखभाल, स्वच्छता आवश्यक आहे। ठराविक काळात योग्य व्यवस्थापन ठेवले तर इंजिनची कार्यक्षमताही आपण चांगली ठेवू शकतो। ट्रॅक्टर इंजिनची स्वच्छता करण्यापूर्वी बॅटरी डिस्कनेक्ट करणं महत्त्वाचं आहे। जर बॅटरी जोडलेली राहिली तर चुकीच्या हाताळणीमुळे विद्युत जोडणीचे नुकसान होऊ शकते। संवेदनशील विद्युत घटकांचे ओले होण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा या उद्देशासाठी तयार केलेल्या विशेष कव्हरनं झाकून घेणं गरजेचं आहे। इग्निशन प्रणाली वायरची जोडणी आणि इतर कोणतेही उघडे विद्युत भाग झाकून घ्यावेत। ब्रश किंवा हलक्या हवेचा वापर करून घाण, पाणे, गवताच्या काड्या किंवा इंजिनवर साचलेली धूळ आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे। इंजिनचे महत्त्वाचे भाग काळजीपूर्वक आपण तपासून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। सावधगिरीने इंजिन स्वच्छ करण्यासाठी प्रेशर वॉशरचा वापर करावा, योग्य पद्धतीने स्वच्छता करावी। ट्रॅक्टर स्वच्छ करताना पाण्याचा प्रवाह थेट विद्युत घटक किंवा संवेदनशील भागाकडे जाणार नाही याची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे। इंजिन ब्लॉक, सिलेंडर हेड आणि बाह्य पृष्ठभागावर धूळ आणि ग्रीस जमा झाली असल्यास योग्य पद्धतीने त्याची स्वच्छता करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। वंगण असलेल्या भागांसाठी योग्य डिग्रेसर वापरावा, उत्पादनावरील सूचनांनुसार डिग्रेसर लावावा, योग्य प्रकारे काजळी काढून घ्यावी। इंजिनाच्या पृष्ठभागावरील काजळी काढण्यासाठी ब्रश किंवा स्पंचा वापर आपण करणं खूप महत्त्वाचं आहे। डिग्रेसर लावल्यानंतर डिग्रेसरचे सर्व ट्रेस आणि उरलेली घाण आणि वंगण काढून टाकून इंजिन स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे। सर्व पृष्ठभाग योग्य प्रकारे धुतले आहेत का याची खात्री आपण करून घेणं गरजेचं आहे। यासाठी सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी बारीक लक्ष देणं गरजेचं आहे। विजेच्या घटकांचा जास्त पाण्याशी संपर्क येणार नाही याची सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। स्वच्छ कापड किंवा टॉयल वापरून इंजिनमधील जोड, पाणी जमा होणारे भाग लक्षपूर्वक कोरडे करावेत। विद्युत घटक आणि कनेक्टर कोरडे असल्याची सुद्धा खात्री करून घ्यावी। इंजिनची स्वच्छता करताना सर्व भागाची तपासणी करावी। इंजिन स्वच्छ आणि कोरडे झाल्यानंतर प्रथम सकारात्मक लाल केबल आणि नंतर नकारात्मक काळी केबल जोडून बॅटरी पुन्हा जोडावी। केबल्स त्याच्या संबंधित टर्मिनल्सवर सुरक्षितपणे जोडली जाण्याची खात्री करून घ्यावी। आता ट्रॅक्टरचलित अवजारांचा वापर बघूयात। विविध ट्रॅक्टरचलित अवजारे बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा सुरक्षित आणि कार्यक्षमतेने वापर कसा करावा हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ट्रॅक्टर आणि तुम्ही वापरत असलेल्या अवजारांबद्दल उत्पादकाची नियमावली अभ्यासून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक अवजार कसे कार्य करते आणि त्यासोबत कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ट्रॅक्टरला अवजारे जोडण्यापूर्वी प्रथम त्याची तपासणी करून घ्या, अवजाराचे भाग तपासून घ्या, त्यातून तेलाची गळती होणार नाही याची सुद्धा काळजी करून घ्या। ट्रॅक्टरच्या गुरुत्वाकर्षण केंद्राच्या खाली खेचण्याचा कोन ठेवण्यासाठी तुमचे अवजारे ड्रॉबरवर ठेवावीत। असंतुलित वजनामुळे तुमचा ट्रॅक्टर पलटण्याचा धोका याच्यामुळे टळू शकतो। योग्य पिन आणि क्लिपसह उपकरणे जोडावीत। चाके मोकळेपणाने फिरतील याची खात्री करण्यासाठी इम्प्लिमेंट जॅक स्टँडवर करावा। आता तुम्ही आवश्यकतेनुसार हायड्रोलिक होसेस किंवा PTO शाफ्टसारखे कोणतेही कनेक्शन जोडू शकता। तुमच्याकडे 3 बिंदूंची अडचण असेल तर तुम्हाला ड्रॉबार पुढे सरकावा लागेल आणि तुमच्या ट्रॅक्टरवरील पिन होल आणि ड्राफ्ट आर्मसह तुमच्या ट्रॅक्टरवरील पिन होल आणि ड्राफ्ट आर्मसह तुमच्या उपकरणातील हीच पॉइंट्स संरेखित करण्यासाठी तुमचा ट्रॅक्टर ठेवावा लागेल. आवश्यकतेनुसार बदल करावेत. ड्राफ्ट आर्म्स एकावेळी जोडण्यापूर्वी तुमचा ट्रॅक्टर बंद असल्याची खात्री करून घ्या. ट्रॅक्टर जोडलेल्या अवजारासह चालवण्यापूर्वी सर्व सुरक्षा क्लिप आणि पिन जागेवर असल्याची खात्री करून घ्या. पीटीओ अर्थात पॉवर टेक ऑफ तुमच्या ट्रॅक्टरच्या ड्राईव्ह वेटमधून पॉवर थेट तुमच्या संलग्नामध्ये हस्तांतरित करते, यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण पीटीओ खूप वेगाने फिरते. गार्ड्स आणि शील्ड्स जागोजागी ठेवा आणि अवजार वापरण्यापूर्वी ते कार्यक्षम असल्याची तपासणी करून घ्या. हायड्रॉलिक योग्यरित्या कार्य करत आहेत का याची सुद्धा खात्री करण्यासाठी नियमितपणे स्वच्छ मंगण घालणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणतीही गळती आढळल्यास यंत्रणा ताबडतोब बंद करा आणि समस्येचे त्वरित निराकरण करा. हॅरो डिस्क स्प्रेडर आणि रेक यासारखी साधने साधारणपणे ड्रॉबरच्या ट्रॅक्टरच्या मागे ओढून चालवली जातात. ही अवजारे अनेकदा तुमच्या ट्रॅक्टरपेक्षा रुंद असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत ट्रॅक्टर चालवताना त्याच्या रुंदीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर मंडळी, ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये काही आणखी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. रेडिएटरवर प्रेशर वॉशर वापरणे टाळा. उच्च दाबाचे पाणी नाजूक रेडिएटरच्या पंखाला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे थंड होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तीव्र रसायने इंजिनचे घटक आणि सील खराब करू शकतात. सौम्य डिटर्जंट किंवा विशेष इंजिन डिग्रेसर निवडणं गरजेचं आहे. इंजिन पूर्णपणे कोरडं करावं. ओलावामुळे इंजिनच्या काही पार्टवर गंज येऊ शकतो, म्हणून स्वच्छता केल्यानंतर सर्व पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा करण्यासाठी वेळ द्यावा आणि इंजिन नियमितपणे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तर मंडळी, ह्या ज्या बाबी आता आपण पाहिलेल्या आहेत यानुसार आपला जो ट्रॅक्टर आहे, जो शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे, त्याची देखभाल दुरुस्ती आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल आणि त्याचा वापर अधिक प्रभावीपणे आपल्याला आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एवरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाइक एंड शेअर. एन्जॉय.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एवरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाइक एंड शेअर. एन्जॉय.

0: भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण एकाच चित्रपटातील सदाबहार गीतांचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत असतो। आज याच मालिकेत आपण जो चित्रपट घेतलेला आहे तो आहे 1971 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट कारवा। कारवा हा चित्रपट ज्यावेळेस आपण याचा उल्लेख करतो, यावेळेस 1970 ची जी कथेची जादू होती ती या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास दिसून येऊ शकते। नसीर हुसेन आणि ताहिर हुसेन यांच्या फिल्म फॅक्टरीमध्ये बनलेला हा चित्रपट होता। हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी थ्रिलर या गटामध्ये मोडतो। या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर कथानक आपल्यासमोर येत राहतं आणि प्रेक्षक त्याच्यामध्ये गुंतून पडतात। या चित्रपटातील गीतंही त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाली। सुंदर कथा असेल आणि त्या कथेला पुढे घेऊन जाणारं तेवढंच सुपरहिट संगीत असेल तर कोणताही चित्रपट सुपरहिट होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कारवा। तर श्रोते हो, आज आपण आनंद घेणार आहोत कारवा या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कारमा या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

होते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कारमा या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, 1970 च्या दशकाचा जर आपण विचार केला तर या दशकामध्ये सर्वसाधारणपणे चित्रपटांची कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय आणि संगीत या गोष्टींवर खूप मेहनत केल्याचं त्या काळात आपण पाहू शकतो. श्रोते हो, कारमा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले जितेंद्र आशा पारेख, अरुणा इराणी, महमूद, हेलन, किशन मेहता, रवींद्र कपूर आणि मदन पुरी या सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आशा पारेख आणि जितेंद्र यांची जी केमिस्ट्री पडद्यावर दिसून आली ती देखील एक उत्तम केमिस्ट्री आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये मानतो. याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून इतर जे कलाकार होते त्याच्यामध्ये अरुणा इराणी आणि हेलन यांच्या अभिनयाचा प्रामुख्याने उल्लेख आपल्याला कारमा या चित्रपटाच्या माध्यमातून करता येऊ शकेल. तर आज आपण आनंद घेऊयात कारमा या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारवा या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आर डी बर्मन मॅजिक फॉर्म्युला ज्याला म्हणता येईल तो या चित्रपटाच्या माध्यमातून दिसून आला. भारतीय वाद्यांसोबत वेस्टर्न संगीताचाही मोठा प्रभाव आपल्याला कारवा या चित्रपटाच्या संगीतामध्ये दिसून येतो. आर डी बर्मन यांनी सुपरहिट संगीत दिलंच, परंतु स्वतः एक गीतही त्यांनी कारवामध्ये गायलं. या चित्रपटासाठी गीत लेखन केलं होतं मजरूह सुलतानपूर यांनी, तर गीतं गायली होती किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी. या चित्रपटातील पिया अब तू आजा या गाण्यासाठी 19व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला. या चित्रपटातील सुपरहिट गीतं आजही आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत, तेव्हा आज आपण आनंद घेतोय कारवा या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कारमा या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

वो आ गया, देखो

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. खामोश. आता तुम्ही म्हणाल की हा डायलॉग मी आत्ता का मारलाय, तर काय हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेक असे दिग्गज आहेत आणि होऊनही गेलेत ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा आणि त्यांचं काम आणि हटके स्टाईल आपण कधीच विसरू शकत नाही, ज्यांच्या एकाएका संवादावर आणि अभिनय शैलीवर मायबाप प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं, दाद दिली. आज अशाच व्यक्तिमत्वाची उकल करणार आहोत फिल्म इंडस्ट्रीचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी घेऊन आले फिल्म इंडस्ट्रीचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांना. तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. आजचे आपले बिग स्टार शत्रुघ्न सिन्हा.
1: जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत शत्रुघ्न सिन्हा. बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म 9 डिसेंबर 1945 रोजी पटना येथे झाला. शत्रुघ्न यांच्या घरामध्ये सर्वच उच्च शिक्षित होते, परंतु वडिलांची इच्छा डावलून त्यांनी पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेत प्रशिक्षण घेऊन आपलं स्ट्रगल चालू केलं. 1969 साली साजन या चित्रपटाने त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीमधले शॉटगन शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांनी 60 दशकात केयन सिंग, प्राण, अमजद खान, अमरीश पुरी यांच्यासोबत 60-70 दशकात कामे केली. सुरुवातीस अनेक चित्रपटात त्यांना खलनायकाचा रोल मिळाला. यामध्ये बॉम्बे टू गोवा, ब्लॅकमेल, रामपूर का लक्ष्मण या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली. खलनायक म्हणून नाव मिळाल्यानंतर त्यांनी नायकाच्या भूमिकेतही धमाल केली.
1: अरे हो, यहां कहां चले जा रहे हो? लाइन में जाओ, लाइन में वहां.
2: अबे ओ अर्थी के फूल, हम अपनी लाइन खुद बनाते हैं, समझा? हट बे.
1: अरे

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शत्रुघ्न सिन्हा. यानंतर जशी एक डायलॉग डिलिव्हरीची स्टाईल अभिनेते राजकुमार यांची होती त्याचप्रमाणे आपली वेगळी संवाद फेक आणि त्यांची हटके स्टाईल यामुळे त्यांना आणखीन एक नवीन ओळख मिळाली ती शॉटगन या नावाने. याच ओळखीवर त्यांनी अभिनय आणि सिनेसृष्टीमध्ये वेगळी उंची गाठली. शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉम्बे टू गोवा, कश्मकश, परमात्मा, दिल्लगी, जानी दुश्मन, काला पत्थर, क्रांती, नसीब, विश्वनाथ, मंगल पांडे, कालीचरण यासारखे सुपर डुपर हिट चित्रपट दिले.
1: जाने दुश्मन समझ लूं, ऐसी नहीं है तू, मगर जो मैंने समझा था वैसी भी नहीं है तू.

0: आरजे प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांनी गुलजारच्या मेरे अपने या चित्रपटात प्रसिद्ध छेनूची भूमिका साकारली होती.
1: बैठ.
2: शाम कहाँ है?
1: देख ना बेटे, ये लड़के बहुत लड़ते हैं आपस में. तू तो बड़ा है इनमें, इनको समझाता क्यों नहीं? जाने किस बात पे कट्टे किए बैठे हैं. तू बत्ती करा देगा तो ये नहीं लड़ेंगे.
2: शाम कहाँ है?
1: वो तो बिट्टो को लेकर दवा खाने गया है.
2: आए तो उससे कह देना छेनू आया था. बहुत गर्मी है खून में, तो बेशक आ जाए मैदान में. जो हसरत निकालनी हो निकाल ले वो, लेकिन आइंदा मेरे किसी लड़के को हाथ लगाया तो मोहल्ले का मोहल्ला उड़ा के रख दूंगा मैं.
1: नहीं नहीं बेटे, ऐसा नहीं करते.
2: अभी तो कुछ नहीं किया, जिस दिन करूंगा उस दिन.
0: त्यानंतर त्यांचे विशेष सूत जुळले ते शोमन सुभाष घाई यांच्या सोबत. सुभाष घाई यांच्या सोबत त्यांनी कालीचरण आणि विश्वनाथ सारख्या चित्रपटात काम केलं. त्यांच्या करिअर मधील जे वेगवेगळे पॅच आले त्यावर त्यांनी अतिशय खंबीरपणे या सर्व परिस्थितीवर मात केली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्री मधील शॉटगन शत्रुघ्न सिन्हा. याच काळात 1970 आणि 80 च्या दशकात त्यांची रायव्हलरी समजली जाते, ती मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत. अमिताभ यांच्यासोबत त्यांनी नसीब, काला पत्थर, दोस्ताना, रास्ते का पत्थर यासारख्या चित्रपटातून

आरजे प्रगति सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा आपल्या वैयक्तिक जीवनातही वादळीच राहिले. सुरुवातीला त्यांचं नाव अभिनेत्री रीना रॉय यांच्याशी जोडलं गेलं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी मिस इंडिया पूनम यांच्या बरोबर लग्न केलं. त्यांनी पूनम यांना प्रपोज करताना पाकीजा या चित्रपटातील पाव जमी पर मत रखिये असं कागदावर लिहून ट्रेन मध्ये पूनम यांना प्रपोज केलं. शत्रुघ्न यांना लव आणि कुश ही दोन मुलं आहेत, तर प्रख्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही त्यांची मुलगी आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्री मधील शाटगन शत्रुघ्न सिन्हा. अभिनयासोबतच शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही प्रवेश केला. ते 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या कालावधीत लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते आणि परदेशी भारतीय व्यवहार मंत्रालयातील समितीचे सदस्य देखील होते. शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या परखड राजकीय मताबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांचं राजकीय विश्लेषण हे मार्मिक आणि वास्तववादी देखील असतं.

बिक्सा शो एन्जॉय करताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. तुम्ही ऐकताय बिक्सा शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल आयफा पुरस्कारानं 2014 साली गौरवण्यात आलं. याचबरोबर 2017 साली फिल्मफेअरनं जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं. शत्रुघ्न सिन्हा त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे चित्रपट आणि त्यांचा राजकारणातील वावर अचंबित करणारा आहे. यामुळं या अवलियाने आपल्या शैलीनं सर्वांनाच खामोश करून टाकलं. एकूणच शत्रुघ्न सिन्हा हे वलय यापुढेही आपल्याला वलयांकित करत राहील यात काही शंकाच नाही. मी आरजे प्रगती इथेच थांबते बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार शो होता शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरती. आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970500900 वरती. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार शोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
2: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
2: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे एक वाजतात आणि सर्व श्रोतांचं व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा स्वागत करते आहे. असा आवाज ऐकला की सर्वांनाच आवडतो आठवतो तो म्हणजे आपला बालकृष्ण. आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सर्वत्र ती खूप जल्लोषात साजरी केली जाते आणि त्यानिमित्तानं सर्वच गाणी जी असतात ती श्रीकृष्णाची आज ऐकली जातात. त्यांचा हा जन्माष्टमीचा सोहळा हा प्रत्येक देवळात सेलिब्रेट केला जातो. सप्ताह त्याबद्दल ठेवले जातात. तर या जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं देखील कृष्ण जन्माष्टमीला म्हणतात. हा वार्षिक सण असतो आणि श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री म्हणजे मध्यरात्रीनंतर श्रीकृष्णांचा जन्म झालाय म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची ही प्रथा असते. आणि आपण सर्वत्र पाहतोच की हा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो आणि वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. तर कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य, नाटक, रासलीला तसंच कृष्णलीला, मध्यरात्री भक्तिगीतांचा कार्यक्रम, उपवास, पूजा, जागरण केली जातात आणि जन्माष्टमी उत्सवामध्ये या सर्वच गोष्टींचा समावेश होतो. कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण देखील साजरा केला जातो. नंदीने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या जातात. त्याचा हा सण आहे आणि हा खूप मोठा सण आपण सेलिब्रेट करतो. कृष्ण हा देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र आहे. त्यांच्या जन्म दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर या दिवशी कृष्णाचा जन्म झालाय त्यामुळे सर्वत्रच आपण पाहतो. आता स्टेटस देखील तुम्ही पाहिले असतील, बऱ्याच जणांची स्टेटस ही आज कृष्णमयी असतील. गोपिका काही काही शाळेतल्या तयार झाल्या असतील, काही कृष्ण तयार झाले असतील शाळेमध्ये अगदी गेटअप करून सुंदर असे साजेसे गोंडूसे असे श्रीकृष्ण आणि राधा आता आपल्याला शाळेमध्ये देखील दिसतील. कारण की शाळेमध्ये असे काही ओकेजन असले की त्यानुसार वेशभूषा करून मुलांना बोलवलं जातं. तर असा हा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आपण सेलिब्रेट करत असताना बरीशी गाणी त्यांच्यावर जी आधारित आहेत अशी देखील गाणी आज आपण ऐकणार आहोत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. म्हणजे गोविंदा आला रे आला हे गाणं ऐकलं की म्हणजे ते आवडतंच आपल्याला गाणं आणि ती गाणी आपण सतत ओठांवरती रिंगाळत देखील राहतात. आणि त्याच निमित्त एक पहिलं गीत जे खरं तर कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त द्यावंसं वाटतंय, शत्रुघ्न सिन्हा यांचं खूप गाजलेलं आणि खूप लोकप्रिय ठरलेलं हे गाणं आहे. तर हेच गीत सुरुवातीस देते आहे आणि सर्व श्रोत्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आहे. आणि आज आपण अशी देखील गीतं ऐकणारच आहोत जी कृष्णावर आधारित आहेत. काही आपल्या आठवणीतला किस्सा किंवा आपल्याकडे गावामध्ये कशी जन्माष्टमी सेलिब्रेट केली जाते, साजरी केली जाते, काही कार्यक्रम तुम्ही आयोजित करता का, किंवा आज शाळेत गेल्यानंतर देखील तुम्ही काय म्हणतात की तुमच्या छोट्याशा मुलीला किंवा मुलाला तुम्ही असा गेटअप करून तुम्ही पाठवलत का, किंवा फोटो तुमच्या शाळेमध्ये केलेत का कोणी, असं तर तुम्ही सांगू शकताय मला. आणि सुरुवात करते आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला. तर पहिलीच फरमाईश देते आणि आपण देखील आज मला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या देखील गीतं पाठवू शकता जी आहेत. दही अंडी देखील सेलिब्रेट केली जाते आणि त्याचबरोबर आज माहिती आहे ज्यांना चिंटू असं म्हटलं जातं असे अभिनेते ऋषी कपूर यांचा देखील बर्थडे आहे. तर सकाळपासून खरं तर त्यांची गाणी देखील ऐकतोय आणि त्यांचा बर्थडे मी आज सकाळी आकाशवाणीवरती गाणी ऐकली पण आल्यानंतर समजलं मला की ऋषी कपूर यांचा देखील बर्थडे आहे. तर त्यांचं देखील गीतं आज तुम्ही मला पाठवू शकताय व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात 9970509 क्रमांकावरती. चिंटू आज जरी आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या आठवणी स्मरणात आहेत, त्याचबरोबर त्यांची गाणी असतील, चित्रपटांमधला अभिनय असेल आणि त्यांची जर्नी जी राहिली आहे ती देखील आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर सुरुवात करते जन्माष्टमी निमित्त गीत देते आणि त्याचबरोबर आपण चिंटू अर्थात प्रसिद्ध अभिनेते जे ऋषी कपूर आहेत यांचा देखील बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. त्यांचं देखील गीत तुम्ही आज मला पाठवू शकताय 9970509 क्रमांकावरती. ऐकत रहा आणि आनंद घेऊयात. आज वेगवेगळी गीतं येतील अशी आशा करते आणि ज्यांच्या काल फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोत्यांना म्हणते की त्यांनी आता 4 दिवसानंतर फरमाईश करा. सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला.

0: ऊंचा और तो
1: तीन चार राजू बड़ा होशियार, एक दो तीन चार राजू बड़ा होशियार, होशियार होशियार गिन न जाना मेरे यार होशियार।
2: व्हॉट्सअप फॉर माइश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत, पण थोडंसं मी श्रोत्यांना सांगते की आज थोडंसं आपल्याला ब्रेक घ्यावं लागणार आहे, आपण थोड्या वेळाने भेटणार आहोत। मी असं सांगते की आत्ताचा कार्यक्रम मी सुरुवात केली आहे, पण जस्ट आपल्याकडे तुम्ही पाहताय की गेस्टचा आवाज येत असेल तुम्हाला, तर आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं आता आपण जर त्यांचा इंटरव्ह्यू लवकर झाला तर नक्कीच मी तुम्हाला 3 किंवा 4 लाईव्ह भेटणार आहे, त्यामुळे अजिबात तुम्ही असं म्हणू नका की आजच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये मी भेटणार नाही, तर 3 आपण नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करूयात। तर ऐकत रहा रेडिओ देना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: क्या शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: मर जाऊंगा मैं सनम।
1: शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। 3 वाजता येते म्हटलं होतं, पण थोडासा उशीर झाला मला यायला, पण आली आहे बरं। बऱ्याच श्रोत्यांच्या माहिती 3 वाजता देखील मेसेजेस मी पाहतीये। 3 वाजता म्हटले तर आपले श्रोते खरंच माझ्यावरती खूप प्रेम करतात हे मला जाणवतं, कारण की 3 वाजता म्हटलं तर अगदी 2:30 पासून श्रोते आपले व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाची वाट पाहतात। हे खरं तर प्रेम तुमचं जे आहे ना, खूप खूप म्हणजे खूपच खूप मला भावतं हे तुमचं प्रेम, कारण की इतकं प्रेम तुम्ही देता त्याच्यामुळे मग मला देखील राहवत नाही। एक दिवस जरी तुमच्यासोबत नसले तरी मला देखील तेवढंच करमत नसतं। तर जसं आपण म्हटलं की जन्माष्टमी आहे, त्यानिमित्त गीतं तुम्ही देऊ शकता, त्याचबरोबर चिंटू म्हणजेच ऋषी कपूर यांचं देखील बर्थडे आज आहे। तर बघा, आता दुपारचे वाजत आहेत 3:16, अगदी उन्हाचं कहर जो आहे तो कडक ऊन पडलेलं आहे सर्रास। माहिती आहे धाराशिवमध्ये तर असं वाटतं की उन्हाळा चालू झाला की काय, अगदी 9-10 दरम्यान देखील असं वातावरण आणि इतके चटके भासतात उन्हाचे, येतानाच वाटतं की उन्हाळा सुरू झालाय की काय, असंच फील येताना जेव्हा घरातून निघते बाहेर तेव्हा येत असतो। तर आता देखील बाहेर तसंच ऊन पडलेलं आहे, पावसाची प्रतीक्षा आपण सर्वच जण करतोय। काल देखील मी जसं म्हटलं, अगदी 5 मिनिटं पाऊस आला होता, माहिती आहे, फक्त 5 मिनिटं आला, आणि फक्त उगी शिंतोडे मारल्यासारखं नसतं का, तशा टाईपमध्ये पाऊस इथे पडला, आणि फक्त धाराशिवमध्ये कॉलेजमध्येच पडला, माहिती, बाकी तर सिटीमध्ये अजिबातच पाऊस पडला नव्हता। सिटीपासून आपलं कॉलेज बाहेर येतं तुळजापूर रोडला, त्यामुळे काय होतं की तिकडे पाऊस नाही पडत, इकडे पाऊस पडतो, मग जाताना सर्वच दिसलं। तर फक्त ओझरता जसा पाऊस पडावा, शिंतोळे मारतो आपण किंवा आपण सडा मारतो अंगणामध्ये, तर तशा टाईपमध्येच पाऊस इथे 5 मिनिटं पडला। तर आणखीन कुठे कुठे पाऊस चालू आहे का सांगा मला, कुठे पाऊस पडतोय की नाही हे देखील सांगू शकताय मला 9970509 क्रमांकावरती। चला तर मी लाईव्ह आलेले आहे। 3:02 आपल्या श्रोत्यांनी मला मेसेज केले होते, 2:30 पासूनच ते मेसेज करतायत देखील। तर हे प्रेम आणि सचिन झेंगडे सर देखील रामलिंगमध्ये आहेत, क्या बात है, दर्शन त्यांनी मला घडवलंय रामलिंगचं, फोटो पाठवून सध्या खूप छान वाटलं। माझ्या आजीचं गाव आहे रामलिंग सर, आणि तुम्ही तिथून फोटो पाठवलात, मला खरंच खूप छान वाटलं। किती दिवसानंतर रामलिंग पाहते असं भास झालंय, एकतर नवीन ते बांधकाम आहे सर्व, एक वेगळीच, जेव्हा मी जुनी लहान होते तेव्हा जेव्हा या मंदिरात गेले तेव्हा वेगळं मंदिर होतं, आणि आता हे जे मंदिर आहे ते खूप वेगळ्या पद्धतीत बांधण्यात आलेलं आहे। सर तिथे धबधबा चालू आहे का, पाऊस आहे का तिथे, किंवा धबधब्याला पाणी आहे का, हे नक्कीच मला तुम्ही सांगा, फोटो पाठवा तिथला, आणि नक्कीच देवाला माझा देखील दर्शनाचा नमस्कार नक्कीच सांगा। चला सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला। प्रमिलाताई देखील आलेले आहेत, क्या बात हे, 3 वाजल्यात म्हटल्यानंतर नक्कीच श्रोते जे आहेत ते खरंच मांडलं पाहिजे माझ्या श्रोतांना की माझ्यावर एवढं प्रेम करतात ते, आणि मी सांगितलंय 3 वाजता तर अगदी 3 वाजता ते हजर झालेत, मलाच यायला उशीर झाला होता, पण जास्त वेळ न घेता सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला। पहिलं गीत देणार आहे आपले नियमित श्रोते आहेत ज्यांची फरमाईश आलेली आहे, नियमित श्रोते आहेत ते देखील, पण कधीतरी फरमाईश पाठवत असतात ते देखील, आणि साताऱ्याचे सर आहेत आपले, त्यांनी 3 वाजता मेसेज केला होता, तर आता तरी मला माहिती नाही ते लाईव्ह आहेत की नाही, पण त्यांची फरमाईश मात्र नक्कीच पूर्ण करते। त्याच गीताने आजच्या फरमाईशला सुरुवात करणार आहे। सर्वत्र आपण पाहतोय की जन्माष्टमीचा सोहळा जो आहे तो पाहायला भेटतोय मंदिरांमध्ये, आणि मी जसं म्हटलं की आपल्या घरी लहान मुलं असतात, तर त्यांचा गेटअप केला जातो आज असा कृष्णाचा किंवा राधेचा, तर असा देखील तुम्ही मला फोटो, आपल्या घरी कोणी असेल बाल कृष्ण राधा, तर नक्कीच तुम्ही मला पाठवून तो शेअर करू शकताय 9970509 क्रमांकावरती। पहिलीच फरमाईश जे गीत मला देखील फार आवडतं, माहिती, इतकं छान गीत आहे ते, एकदम नॉर्मल संगीत आहे त्याला आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे। तर श्रोते जे आहेत आपले आरजी प्रगती मॅडम, मी आपला नियमित श्रोता महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा येथून सर्वप्रथम रेडिओ तीनच्या सर्व रसिक श्रोत्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस खूप खास आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मला एक गीत ऐकायचं आहे, माझा वती करोडपती या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आहे आणि अरुण पौडवाल यांचंच म्युझिक आहे। तर प्रगती मॅडम तुमच्यासाठी चारोळ्या, अगं बाई माझ्यासाठी आजकाल भरपूर चारोळ्या पण येतात बरं, तर त्यामध्ये चारोळ्या आजच्या आहेत, काय म्हणतात पाहूयात, बापरे साखर खूप महाग झाली आहे म्हणून आता साखरेहून गोड बोलणे स्वरात आपुलकीचा गोडवा न्यारा तुमचा सुंदर आवाज ऐकून तृप्त होतो श्रोता चकोरा. ओग प्रगती मॅडम, शब्दा शब्दातून वाहतो प्रेमाचा हा जरा रेडिओवर रेडिओवर रंगतो तुमच्यामुळे हा संवादाचा सोहळा सोहळा खरा. वा वा क्या बात आहे, थँक्यू सो मच सर, किती छान लिहिले तुम्ही चार वेळा. ओ माय गॉड, खूप छान सर, थँक्यू थँक्यू सो मच. आणि पुढे असं लिहित आहेत, प्रगती मॅडम आजच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या याच सुंदर आणि क्रिस्टल क्लिअर आवाजात या गाण्याच्या काही ओळी ऐकायला मिळाल्या तर आमची जन्माष्टमी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी खरोखर अधिक आनंददायी होईल असं म्हणतात. पण मलाच ते माहीत नाही ते लाईव्ह आहेत की नाही, कारण की ते लाईव्हला मी त्यांना मेसेज केला आहे की लाईव्ह आहे म्हणून, पण आता ते बहुतेक वेळ झाला असेल त्याच्यामुळे मे बी त्यांना वाटलं असेल की आता फरमाईशचा कार्यक्रम होणार आहे की नाही. तर माझ्या देखील आवडीचं गीत आहे हे, आता ट्राय करूयात पाहूयात मला जमतंय की नाही, कारण की बरेच दिवस झालं गाण्याची प्रॅक्टिस थोडीशी मोडली आहे माझी. इथेच काही ते गाणे म्हणते मी सध्या थोडं थोडं, पण ट्राय करते. नंद किशोरा

कृष्ण. चला ट्राय केलं, फक्त नक्कीच आवडलं असेल अशी आशा करते. ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा येथून.

जेव्हा केव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा मला खूप आवडतं. काय माहिती, खूपच रसपूर्ण असं गाणं वाटतं मला जेव्हा केव्हा. कधी कधी असंच गुणगुणावं असं पण देखील वाटतं जेव्हा, म्हणजे जेव्हा हा जन्माष्टमीचा सोहळा होतो ना, तेव्हा सर्रास गाणी आपण श्रीकृष्णाची जे ऐकतो, भजन ऐकतो, एक वेगळीच लीला त्या गाण्यांमध्ये असते आणि आपण देखील त्या प्रवाहात वाहत जातो.

बऱ्याच श्रोत्यांनी मला फोटो पाठवले छोट्या छोट्या कृष्णांचे, अगदी गोंडस असे ते लिटल कान्हा म्हणतो ना आपण, कसे दिसतात. तर खरंच खूप छान वाटलं. आणि बघा, मीटिंगमध्ये आहे ऑफिसला असं सरांनी सांगितलं. ओ माय गॉड, सर मीटिंगमध्ये होतं आणि सरांनी मिस केला माझा व्हॉइस. इट्स ओके सर, मी थोड्या वेळानी, तुम्ही लाईव्ह असेल तर मला सांगा, आपण नक्कीच थोडंसं गुणगुणून पुढचं कडवं मी तुमच्यासाठी नक्कीच गुणगुणेल. तर पुढची फरमाईश घेऊयात. आज ऋषी कपूर यांचा देखील बर्थडे जसा आहे म्हटलं, त्याच्यातलंच प्रेम रोग या चित्रपटातील गीत आलेलं आहे. आणि लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, आता काकांचं वडगावकर काकांचं माझ्या तोंडामध्ये नाव आलं चुकून, तर सुरेश वाडकर यांचा आवाज आहे आणि अगदी लोकप्रिय ठरलेला गीत. खरं तर चिंटू यांच्याबद्दल सांगायचं, त्यांचं टोपण नाव चिंटू होतं, सर्वांना खूप ते आवडायचे. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे जे चित्रपट आहेत, त्यांची गाणी असतील, ती कायम स्मरणात आपल्या राहणार आहेत. आणि त्यांचं एक वावर जो होता, खरं तर खूप डेडिकेशनल असे ते ॲक्टर आहेत. त्यांचे चित्रपट आपण सांगू शकतो, बॉबीपासून आय थिंक सो त्यांनी सुरुवात केली होती. पहिला चित्रपट त्यांचा बॉबी आहे, जिथून त्यांचा पहिल्या चित्रपटात ब्लॉकबस्टर ठरलेल्या सर्वच गाणी होती. तर ती चिंटू यांची देखील आज तुम्ही मला गाणी पाठवू शकताय, म्हणजेच ऋषी कपूर यांचं आहे. आणि त्याचबरोबर लिटल कृष्ण, म्हणजेच कृष्णावरती जेवढी काही आधारित गीतं असतील असे देखील आज आपण घेणारच आहोत. तर लिटिल कृष्णा आहे, ज्यांनी फोटो पाठवला आहे आपल्या सरांनी, ते म्हणजे प्रवीण माने सर यांनी देखील. खूप गोंडूस असा माखन खाल्लेला भरलेला फेस आहे त्याचं, इतका गोंडूस कृष्ण दिसते ना, अगदी गोड एकदम गोड बाळ दिसते ते, माहिती सर. खूप छान फोटो काढलाय तुम्ही, तो पाठवला देखील. तसंच भरपूर जणांनी मला आज जन्माष्टमीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. तर चला पुढची फरमाईश याच गीतासाठी, जे गीत खरं तर गाजलेलं आहे, चित्रपट गाजलेला आहे, आणि हेच गीत ऐकायचं आहे. नितीन पवार, लोहारा धाराशिव येथून ऐकूया. ते नितीन सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे, आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात, ऋषी कपूर यांचा बर्थडे असल्यामुळे त्यांनी हे गीत पाठवलं आहे, त्यांना आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, कारण की बाहेर प्रोग्राम चालू आहे, त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होणारच आहे आपल्याला. तर मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आता पुढची फरमाईश, आज जन्माष्टमी देखील आहे आणि त्याचबरोबर एका घरी असाच कृष्ण बालकृष्ण जन्माला आलेला आहे. तर सर आहेत ते म्हणतात मानव पालवे, हिंगणी, तालुका आष्टी, जिल्हा बीड, आणि कुटुंबाकरिता एक गाणं ऐकवा असं म्हणतात. आम्ही शेतामध्ये काम करतोय आणि भक्तिगीतं देखील आम्ही सकाळपासून ऐकत असतो रेडिओ तेन, असं म्हणतात. तर मानवचा बर्थडे आहे, तर विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळा. आणि त्याचबरोबर ते आहेत आष्टी जिल्हा बीड येथून. मानवचा बर्थडे आहे सर, मानवचाच बर्थडे आहे आय थिंक सो. तर मानव भाऊसाहेब पालवे, हिंगणी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर खास त्याच्यासाठी एक सुंदर असं गीत मला सुचलंय, जे की गोकुळ अष्टमीला देखील साजेसं गीत आहे, सुंदर असं गीत आहे. ऐकूयात खास आपला जो मानव आहे याच्यासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे आपलं सोबत. यानंतरची फरमाईश जे गीत आणखीन देखील आपल्याला सर्वांच्या लक्षात राहतं ते गीत म्हणजे कोणतं आहे? चांदी की डाल पर सोने का मोर ताक झाक ताक करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर ताक झाक ताक करे नीचे का चोर. चोर एक मोर आहे सांगा मला नक्कीच. 9970599 या क्रमांकावरती हॅलो ब्रदर या चित्रपटातील हे गीत आहे जे सर्वांनाच आवडतं. डान्स करायला भाग लावतो जेव्हा तेव्हा जे गीत आपण ऐकलं की कुठेही वाजलं तरी आपले ताल मात्र लगेच इन्स्टंटली आपले पाय हलायला लागतात. सलमान खान आणि राणी मुखर्जी यांचा चित्रपट आहे हॅलो ब्रदर. हा देखील गाजलेला चित्रपट आहे. यातली गाणी देखील सर्वांनाच आवडतात. तर अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि खरं तर खूप सुंदर असं मटकीवरती फोडण्याचा तो कार्यक्रम आहे आणि तिथे हे गीत चालू होतं आणि सलमान खान यांनी स्वतः हे गाणं गायलेलं आहे आणि त्यांच्यासोबत अलका याज्ञिक यांनी. सुधाकर शर्मा यांचं गीत आहे. हिमेश रेशमी यांचं म्युझिक. नदीम अख्तर यांनी हे सर्व एडिट वगैरे केलेलं आहे. तर या सुंदर असं गाणं ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणजे अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. आनंद घेऊयात अजिंक्य बारगजे सरांच्या या सुंदर अशा व्हॉट्सअपवर माहितीचा.

सर चांदी की डाल पर सोने का मोर असं म्हणत हे गाणं खरंतर एंडपर्यंत चालतं आणि सुंदर असा चित्रपट पुढची फरमाईश ऋषी कपूर यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त आपल्या श्रोत्यांना गीत ऐकायचं आहे. चांदनी हा देखील सर्वांच्या लक्षात राहिलेला चित्रपट आहे कारण की श्रीदेवी अगदी खूप सुंदर दिसतात त्यात. अगदी मला तर त्या कशाही असल्या तरी खूपच छान वाटतात त्या. इतक्या सुंदर त्या गॉजियस आहेतच मुळात. म्हणजे तर चांदणी या चित्रपटामध्ये खरं तर त्यांचं नावच चांदणी या चित्रपटापासून झालं होतं आणि परत चांदणी याच नावाने खरं तर त्यांना ओळखण्यात आलं होतं. तर श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांचाच पुन्हा एकदा चित्रपट. जॉली मुखर्जी यांचा आवाज आहे खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. तर बार्शीमधून ऐकतात आपले श्रोते पेरणी करत आहे बेरणी करत करत रेडिओ त्यांना ऐकतोय. राहुल वाघमारे आपले एफ एम नियमित ऐकत असतो असं त्यांनी सांगितलंय. तर गाणं तर खूप सुंदर आहे. चांदनी ओ मेरी चांदनी आज मैं फिर भूल गया आणि मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये श्रीदेवी यांनी देखील स्वतःचा आवाज यूज केलेला आहे. त्यांनी गाणं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. तर खूप छान असा चित्रपट आहे हा देखील. तर याच चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत राहुल वाघमारे जे आहेत बार्शी अथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: मेरी चांदनी, तू मेरी चांदनी, ओ मेरी चांदनी।
1: पोर्टफोलिओ गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत। छान गुणगुणले असं मला शोधाने सांगितलं, थँक्यू सो मच। आणि यानंतरची फरमाइश उमेश नावडकर, रेशमा नावडकर लाईव्ह कार्यक्रम ऐकत आहे असताना एक फुल चार हाफ या चित्रपटातील जे गीत त्यावेळेस खूप गाजलं अजून देखील ते एक सर्वांच्या स्मरणात आहे। अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि किमी काटकर ह्या हे दिसत पडद्यावर तुम्ही खूप गाजलेलं हे देखील गीत आहे। तर ऐकूयात नावडकर फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश।

चला जन्माष्टमी आहे त्यानिमित्त आपले श्रोते भरपूर गीतं पाठवतात, तसेच ऋषी कपूर यांची देखील बरीचशी गीतं येतात. तर यानंतरची फरमाईश आहे पवन वीर राहणार अळणी जिल्हा धाराशिव येथून. श्वेता नवीन श्रोता आहे असं लिहायचं होतं त्यांना, नवीन श्रोता आहे. जन्माष्टमी आहे, मला आज खुद्दार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. खूप सुंदर गीत आहे हे देखील, मला फार आवडतं. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी इतक्या सुंदर वेशात दिसतात. अगदी साधी वेशभूषा आहे त्यांची, पण मला खूप आवडतात. खूपच सुंदर लुक परवीन बॉबी यांचा, मराठमाळा लुक याच्यामध्ये पाहायला भेटतो. अगदी पाहण्यासारखं देखील हे गीत आहे आणि ऐकण्यासारखं देखील. त्याच्यातलं स्टेप जर तुम्ही पाहिलं ना, खूप जे साईडचे लोक आहेत ना त्यांच्या स्टेप पहा. जर तुम्ही गाणं पाहिलं नसेल तर आता नंतर आपला फरमेशचा कार्यक्रम झाल्यानंतर हे गाणं पहा. खूप वेगळ्या स्टेप आहेत त्यांच्या आणि वेगळी माणसं देखील आहेत त्यात. तर हे गीत खूप छान आहे, लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. आणि आता तुम्ही ऐकलं देखील असेल, बऱ्याच जणांनी ते स्टेटस देखील ठेवलं असेल की मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. अरे खूप सुंदर गाणं आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊया त्या सुंदर संगीताचा. ऐकूयात आपले नवीन जे श्रोते आहेत पवन वीर राहणार अळणी तालुका धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. योगेश कुंभार कास्ती बुद्रुक यांना ऐकायचं आहे ऋषी कपूर यांचं गीत, ते म्हणजे सो

के नहीं अगदी सोनू कुमार शानवे यांच्यासारखं मला नाही जमणार, ट्राय केलं फक्त. तर हेच गीत ऐकायचं आहे ऋषी कपूर यांच्या बर्थडेनिमित्त. 90s मधलं हिट आणि सुपर डुपर हिट राहिलेलं गाणं आहे. ऐकूयात योगेश कुंभार कास्ती बुद्रुक. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश वाली आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

चलो तर बघूयात पुढच्या फरमाईशकडे. 4:23 होत आहेत आणि यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आपले नियमित श्रोते आहेत परंडा येथून ज्योतिबा मोहिते सर, ते काय म्हणतात पहा. मगाशी 3 आणि की मी आले नव्हते आणि दादांनी मेसेज केला होता की आणि मगाशी गाणं देखील गुणगुणलं. मी म्हटलं मला जमेल की नाही माहिती नाही. तर आमची तायडी आहे गुणाची. मी तुम्हाला म्हटलं होतं मी उगाच कुणाची हे कौतुक करत नाही, तुम्ही त्यास पात्र आहात आणि ते तुम्ही सिद्ध केले. थँक्यू सो मच सर, खूप छान कौतुक करतात सर माझं. आणि प्रगतीताई, तुमच्या आवाजाची जादू अखंड महाराष्ट्रातील जनमानसात आहे, त्यामुळे तुम्ही नसल्यानं 3 खूप उदास वाटेल, पण तुम्ही येणार आहात हे आश्वासन दिलं आहे, त्यामुळे नक्की यायचा प्रयत्न करा. मी आपलाच त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. तर मी म्हटलं तर जमणार नाही गाणं, तर वाव खूप छान. कोण म्हणतं तुम्हाला जमत नाही, ताईडीला जमणारच. आमच्या ताईला जमणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. एक पॉझिटिव्ह वाईब्स येते जेव्हा हे असं मेसेजेस मला वाचायला भेटतात. आणि मग पुढे म्हणतात की एक ऋषी कपूर यांची आठवण सांगायची, तर बॉबी या चित्रपटातील खरं तर हे गीत ऐकायचं होतं, पण नंतर म्हणतात की नाही मला अमर अकबर अँथनी या चित्रपटातील कव्वाली ऐकायची आहे जी खूप सुंदर आहे. ऋषी कपूर आणि आय थिंक सो त्यांच्या मिसेस म्हणजेच नीतू सिंग यांच्यासोबत हे गाणं आहे. खूप सुंदर गाणं आहे, म्हणजे पाहायला देखील तेवढंच गोड आहे आणि ऐकायला देखील तेवढंच. चला तर आनंद घेऊयात या कव्वालीचा. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आहे आणि अमर अकबर अँथनी हे चित्रपट देखील कोणी विसरला नसेल. अमर अकबर अँथनी या चित्रपटातील गीत, मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत, याल्पींचं म्युझिक. ऐकूयात ज्योतिबा मोहिते सरांची ही सुंदर अशी कव्वाली.

पुढची फरमाईश घ्याव्या ज्या धूननी खरं तर एक कार्यक्रम सुरू होतो, मला वाटतं आठवत नाहीये, पण त्या धूननी तो कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता. फक्त धून ऐकलं की तो कार्यक्रम म्हणजे लक्षात येतो. तर चांदणी या चित्रपटातील ते धून आहे आणि त्याच चित्रपटातील हे सुंदरसं गीत आहे. पुन्हा एकदा ऋषी कपूर यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त गीत आलेलं आहे गणेश आसाराम डोंगरे रिसोड वाशिम येथून. तर लता मंगेशकर आणि बाबला मेहता यांचा आवाज आहे. तर सुंदर असं गीत आहे, ऐकूयात ऋषी कपूर यांच्या बर्थडे निमित्त हे सुंदर असं गीत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर आणखीन बरेच श्रोते आहेत ज्यांच्या फरमाईशी मला पूर्ण करतात, पण मला थोडंसं काम देखील आहे. तर पुढची फरमाईश अशा गीतासोबत घेणार आहे जे गीत खूप लोकप्रिय त्यावेळेस देखील राहिलेलं आहे, आणि उद्या आपण भेटूयात कारण की आता तर वेळ नाही आहे. त्यामुळे थोड्या वेळ आपल्या श्रोत्यांसाठी मी हे गीत प्रसारण केलं आजचं, कारण की मी त्यांना म्हटले होते 3 वाजता येते म्हणून. तर बरेच श्रोते 3 वाजता लाईव्ह आले होते आणि मेसेज देखील केला, त्यामध्ये त्यांचं प्रेम दिसून आलं मला. त्यामुळे म्हटलं चला आता थोडा वेळ का होईना पण देऊयात फरमाईश. आणि पुढची फरमाईश अशा छान अशा गीतासाठी आहे जे गीत त्यावेळेस देखील खूप गाजलं, चित्रपट फार गाजलेला आहे, बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आहे आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि खूप छान असं गीत आहे. तर ऐकूयात, आनंद घेत. तर

0: खरं तर हे गीत जेव्हा केव्हा ऐकते त्याचा एक म्युझिक वेगळाच बाज देतो, ऐकायला देखील खूप गोड वाटतं. आणि त्याच्यावरती आशा काळे यांनी खरं तर डान्स केलेला आहे. अगदी म्हणजे मी लहान होते त्यावेळेस तो चित्रपट पाहिला होता आणि त्यांचं म्हणजे त्यावेळेस एवढं काही ड्रेसिंगचं मला समजत नव्हतं. त्यावेळेस त्यांची ड्रेसिंग मला खूप आवडली होती, एकदम सोजस आणि सोबर असं दिसणाऱ्या त्या मला तिथे दिसत होत्या. आणि मला गाणं पण खूप आवडतं आणि चित्रपट देखील खूप आवडला होता. तर असंच सुंदर चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई, आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे. आणि प्रत्येक कडवं
1: सात सुरांवर तन मन नाचे, तालावर ते मधुबन नाचे. एक बोली होती फुलली, एक बोली होती फुलली, तिच्याकडे नजर तुझी वळली नाही. साधी भोई मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही.
0: असं हे सुंदर असं गीत आहे. चला तर आनंद घेऊयात. आणि हर्ष विजय शिंदे याचा खूप गोंडस चित्र पाठवलंय, छायाचित्र असं म्हणता येईल, छायाचित्र पाठवलंय. खूप सुंदर असा कृष्ण त्यांनी केलाय. संभाजी पिशा अकोळ तालुका निपाणी आणि नऊवारी साडीत त्यांनी केलं आहे असं त्यांनी सांगतायत बहुतेक, आय थिंक सो. तर फलटनमध्ये 3 किंवा 4 म्हणलात म्हणून मी जस्ट जॉईन झालोय. काय सर, जस्ट जॉईन आणि मी आता टाटाबाई म्हणणार आहे माहिती, कारण की मला थोडंसं काम देखील आहे. पण आपल्या सर्व श्रोत्यांच्या आग्रहस्तर मी इथे आले. आणि खरं तर सचिन झेंगळे सर तुम्ही गेलायत माझ्या आजोळी, माझ्या आजीचं गाव आहे येडशी, तिथून तुम्ही रामलिंगचा फोटो पाठवला, तुम्ही मग अशी ऐकलं ना दाई तुमचं. तर मी सांगितलं होतं की धबधब्यात जर पाणी सुरू असेल तर तिथला फोटो देखील मला पाठवा. क्या बात सुपर सुपर हिट म्हणताय, थँक्यू सो मच सचिन सर. आता सर येडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी गेलेत, क्या बात, खूप सुंदर. आणि आजच्या तारखेमध्ये आम्ही गाणी ऐकत आहोत, आनंदी आहोत, पण थोडंसं रुसलेलो आहोत. का बरं, का बरं रुसला आहात तुम्ही? त्यांचं गाणं होतं,
1: किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
0: सर म्हटलं गाणं छोटूस होतं पण म्हटलंय मी. तर हॉटेल वैष्णवी सर तुम्ही मला असे जेवणाचे फोटो पाठवू नका, मला भूक लागली आहे माहिती. हॉटेलमध्ये गिरायकासोबत रेडिओ थेडना ऐकतोय आणि आनंद घेतोय. पुढच्या वेळेस आवर्जून आमच्या वैभव भेळ प्रसिद्ध आहे बरड वस्ती तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून. तर खरंच बघा अशोक शिंदे सरांनी मला सांगितलं नाही, मी त्या दिवशी घेऊन आले असते की मी तुमची भेळ, मग एवढी तुमची प्रसिद्ध भेळ आहे. तर बघूया नेक्स्ट टाइम नक्की आलं तर नक्कीच घेईन. आणि चला तर वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची. आणि हे गीत मला फार आवडतं, याच गीतासोबत मी आज प्रगती इथेच थांबते. उद्या भेटूयात अतरंगी आणि सदाबहार गाण्यांसोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात तर त्यांना उद्या आपण 1 वाजता लाईव्ह भेटणार आहोत. तर आत्ता पण ज्यांच्या फरमाईशी पूर्ण झाल्यात अशा श्रोत्यांनी आता 4 दिवसानंतर पाठवा. तर भेटूयात उद्या सदाबहार गीतांचं नजरण ऐकण्यासाठी रेडिओ तेरणावरती. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध विषय आपण घेत असतो आणि या विषयाच्या माध्यमातून यूथ असेल किंवा आपल्याकडील शेतकरी असतील, महिला असतील, आरोग्यविषयक विषय असतील, हे सगळे विषय आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो। आणि याच माध्यमातून आज एक महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे आपल्या तरुणाईच्या संदर्भामध्ये आहे। तरुणाईची दिशा कशी असणं गरजेचं आहे, तरुणाईनं कोणत्या दिशेनं जाणं गरजेचं आहे, त्याचबरोबर भविष्यामध्ये कशी वाटचाल तरुणाई करू शकते, तर या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत मोटिवेशनल स्पीकर असलेले विश्वास चव्हाणजी, जे आहेत सिद्धिविनायक नगर धाराशिव येथून। बरेचसे त्यांचे स्पीच प्रसिद्ध आहेत, अनेक ठिकाणी जाऊन ते तरुणाईला मार्गदर्शन देखील करत असतात। तर एकंदरीत त्यांच्याकडून आज आपण तरुणाईची दिशा आणि वाटचाल या संदर्भात माहिती करून घेऊया किंवा त्या विषयाच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विश्वासजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
2: नमस्कार सर।
1: विश्वासजी मला सुरुवातीला आपली पार्श्वभूमी सांगावी, आपण कशा पद्धतीनं काम करत गेलात आणि आत्तापर्यंत म्हणजे मार्गदर्शन करावं इथपर्यंत कसे पोहोचलात?
2: सर, माझं प्राथमिक शिक्षण वगैरे सर्व चंद्रपूरला झालं आहे। ॲक्च्युअलमध्ये आम्ही इथे जवळ किनीचे, पण माझे वडील मिलिटरीमधून, त्यांना डायरेक्ट प्लेसमेंट झाल्यामुळे तिकडे आमचं पूर्ण राहणं झालं। आणि चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे तिथे शिक्षणाचे खूप संधी आहे आणि जॉबचे सर्व्हिसचे पण भरपूर संधी।

0: संधि आज पण तशाच आहे, काल पण होत्या आणि नंतर पण राहणार आहे. तर माझं शिक्षण वगैरे झाल्यानंतर नॅचरली ते कोल इंडिया वगैरे तिथे आहे, कोळशाच्या मोठ्या मोठ्या खाणी असल्यामुळे माझं पण साहजिक आहे, माझे शेजारी जे मुलं होते वगैरे त्यांचं प्लेसमेंट तिथे होत असल्यामुळे माझं शिक्षण मी एक नॉर्मली आय टी आय मार्फत चालू केलं. एक आय टी आयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो. साहजिकच वडील एस सी सीमध्ये होते तर मी पण तिथे जॉईन झालो. काही दिवस तिथे केल्यानंतर माझी एक लहानपणापासून मला काय होतं, लहानपणी असे काही घटना घडल्या माझ्या जीवनामध्ये ज्यांनी माझ्या घटनाची पूर्ण पार्श्वभूमी चेंज केली, ठीक आहे ना सर. आणि हे प्रत्येक मुलांसोबत संभव आहे, पण तुम्ही तुम्हाला किती मोठं बघता हे तुमच्यावर निर्भर असते. लहानपणी माझा मित्र एक खूप, त्याचे वडील कुरिअरचे कॉन्ट्रॅक्ट होते. आजच्या मुलांना ते कदाचित माहीत नसेल की कुरिअर काय असते, पण कुरिअर इथून तिकडे जे डाक वगैरे सप्लाय करतात त्यांना, म्हणजे जे ए सी सिमेंट वगैरे ते कंपनीमध्ये वडील असल्यामुळे तिथल्या तो मुलगा माझा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा मुलगा माझा क्लासमेट होता. तर वेकेशनमध्ये आठवीमध्ये योगायोग असं झालं की मी त्याला म्हणलं, फ्रेंड मित्रा ते कुरिअर मला देत जर मला थोडं फिरायला संधी मिळेल. तर अशी संधी मिळाल्यानंतर त्या मुलाला मी टिप देत होतो, त्याच्यातलं काही कमिशन देत होतो, आणि मी थोड्या पैशामध्ये कमी पैशामध्ये फक्त फिरायला भेटावं म्हणून. तर मी असं पूर्ण मी जवळजवळ ऑल इंडिया भ्रमण आठवी नववी दहावीमध्येच करून टाकलं होतं, अक्षरशः एवढ्या कमी वयामध्ये, अल्प वयामध्ये. त्याच्यानंतर माझे आदर्श जे आमचे शिवछत्रपती महाराज, आपले महाराष्ट्राचे देवत्व, या देशाचे देवत्व आहे त्यांनी. मी एकदा गेलो होतो नेल्लर, तर तिथे महाराजांनी तिथे जे फलक लावलेला होता त्याच्यामध्ये दिसलं की मराठा साम्राज्याचा विस्तार तिथवर झालेला, तमिळनाडू त्या टोकापर्यंत दक्षिणेत. आणि इकडे ताजमहल वगैरे, आग्रा, इंदोर, ग्वालियर बघितलं, तिथं होलकर होते, ग्वालियरला सिंधिया होते, ॲक्च्युअलमध्ये ते शिंदे, बरं का सर. इंदोरमध्ये ते होतं कुणाचं राज्य, तिथे पण आपले मराठ्यांचं होतं. आणि झांसी वगैरे, राणी लक्ष्मी, हे सगळं हे पूर्ण मराठी माणसाचं साम्राज्य आहे सर. ॲक्च्युअलमध्ये आम्ही किती मोठे आहे हे आम्ही मुलांनी निघलं पाहिजे. या देशातील, या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेतील जे मुलं युवा आहे त्यांनी बाहेर निघल्याशिवाय त्यांना कळणार नाही की आपल्या मागच्या पिढीनं काय केलं आहे. आज जे भ्रम आहे तुमच्या डोक्यामध्ये की आमच्या मागच्या पिढीनं आमच्यासाठी काही नाही केलं, हे फार मोठी चूक आहे. तुम्ही बाहेर निघा, आपला इतिहास शोधा. आमचा इतिहास फार मोठा आहे आणि आम्ही भरपूर काही करू शकतो प्रत्येकामध्ये. मी खूप मोठं माझा सब्जेक्टच आहे, मी युवा पिढीसाठी विशेष करून काम करतो. मला प्राथमिक शाळासुद्धा मिळाल्या, जिल्हा परिषदेच्या मला तिथे आर्थिक मिळालं नाही मिळालं ते माझं उद्देश मुख्य नसतो. मला त्यांनी काही दिलं नाही दिलं तरी चालेल, पण मी पूर्णपणे मुलांसाठी स्वतःला समर्पित केलं आहे. आणि ते शक्य आहे सर, प्रत्येकाला किती मोठं व्हायचं हे त्याच्या स्वतःवर डिपेंड आहे, ठीक आहे ना सर. यू कॅन मेक इट ऑर नॉट मेक इट, इट इज अप टू यू. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, तुमची कारकीर्द घडवायची आहे. एक आपलं व्यक्ती एक व्यक्तिविशेष नसतो, व्यक्तिमत्व विशेष असते. तर व्यक्तिमत्व हे घडतं आहे सर, घडवावं लागतं आहे. ते तुम्हाला पिढी दर पिढी मिळू नाही शकत. खूप उदाहरण आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू पुढे ऐकू शकता याच्याबद्दल.
1: चवन सर, आता आपण सांगितलं की कुरिअरपासून आपण सुरुवात केली, त्यानंतरचा आपला प्रवास अगदी थोडक्यात सांगावं की आपण काय काम केलं आणि कशा पद्धतीने केलं.
0: आय टी आय झाल्यानंतर सर जॉबचं मला कधीच प्रॉब्लेम नाही आला सर. सर्व्हिस म्हणतात आज जे युवा पिढी म्हणते, माझ्या काळामध्ये पण, माझा आज वय 52-53 वर्ष आहे सर, पण मला असं वाटत नाही की मला कुठेच जॉब सर्व्हिस करण्यासाठी सर्व्हिस मिळेल म्हणून. कारण काय आहे सर, आता फॉर एक्झाम्पल मी देतो, मी आम्ही आज 13 मध्ये बसलो आहे. इथले मुलांना पण मी मागे आलो होतो, इथे माझा एक खूप चांगला सहकार प्रिन्सिपल सरांनी मला सपोर्ट करून माझा एक चांगला प्रोग्राम घेतला. मी प्रत्येक फॅकल्टीला सुद्धा सांगितलं की तुम्ही आज शिकत आहे, ओके तुम्ही शिकत आहे, पण तुम्ही काय करत आहे तुमच्या ग्रोथसाठी. ते त्यांना प्रश्नचिन्ह पडला सर, ॲक्च्युली काय केलं पाहिजे म्हणून. तुमच्यामध्ये आहे भरपूर काय, पण तुम्हाला ते बाहेर काढावं लागेल. तर तुम्ही शिकता शिकता पार्ट टाईम काम करत तुमचे टॅलेंट डेव्हलप का नाही करत, आणि ते डेव्हलप करण्याची गरज आहे. तर मी पहिले अगोदर आपल्याबद्दल सांगतो, मी कामाची कधीच भीती बाळगली नाही. मला येतंय नाही येत पहिला पाय विश्वास आहे, माझं नाव पूर्ण नाव विश्वास आहे सर. आणि मी इतका कॉन्फिडेंट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये की मी विश्वासाचा पहिला पाऊल टाकतो. मला येतं आहे नाही, तुमच्याकडे येताना मी पहिल्यांदा आज बोलत आहे सर रेडिओवर, पण मी हे भीती बाळगली नाही की काय होणार आहे, सरांनी विचारलेले प्रश्न येणार का नाही, रिस्क घ्यावं लागल. तसा मी रिस्क घेतला. मी पहिले एकदम चंद्रपूर एसी सिमेंटमध्ये माझी ॲप्रेंटिशिप झाली. त्याच्यापूर्वी पण मी कुठे पण उत्साहीपणे कुठलं तरी काम बघायचं करायचं धाडस करायचं आणि नथिंग इज इम्पॉसिबल, काहीही अशक्य नाही, हे पूर्ण डिपेंड करते तुमच्या मानसिकतेवर. तशा प्रकारे मी थोडं थोडं करत करत पुढं वाढत गेलो. माझं पहिलं जॉब मी आहे ना चंद्रपूर एसी सिमेंटमध्ये केल्यानंतर एक बाहेर जावं लागलं मला. तर पहिला मला प्लेसमेंट दिसला ते तिथूनच नालगोंडा जिल्हा. भारत मुलांना माहीत नसेल भरपूर सिमेंटाबद्दल ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला सिमेंट कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाला होता सर. तिथूनच मला ऑफर मिळाले, एक नालगोंडा जिल्हा आहे सर महाराष्ट्रामध्ये, आज तेलंगणामध्ये आहे तो जिल्हा. तर तिथे देशातले सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहे, देशातील सर्वात जास्त सिमेंट कारखाने विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे सर की नालगोंडा जिल्ह्यामध्ये. मी तिथून आपली कारकीर्द चालू केली. तसं करता करता एक एक पाऊल पुढं, मराठी पाऊल पडते पुढं, तसं मी अक्षरशः भारतातील 13 राज्यामध्ये सर्व्हिस केली आहे सर.
1: तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण या कमर्शियल याच्यामध्ये काम केलं आणि तिथून आता आपलं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो किंवा काहीतरी आपण समाजाला सांगणं महत्त्वाचं आहे, यासाठी पुन्हा आपण विद्यार्थ्यांसमोर जात आहात, त्यांना देखील मार्गदर्शन करत आहात. सर, आपण सुरुवातीला सांगितलं की युवकांनी जो आपला प्रवास आहे तो फिरणं खूप गरजेचं आहे, आपल्या पूर्वजांनी काय केलं हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे तरुणांच्या संदर्भामध्ये आज बोलताना तरुणाई पुढं एक वेगळ्या पद्धतीच्या करिअरच्या दिशा असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून ते धडपडत असतात किंवा त्याच्यासाठी ते काम करत असतात. तर करिअर निवडत असताना विश्वास सर कोणत्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कसं निवडणं गरजेचं आहे?
0: करिअरबद्दल बोलताना सर्वात मोठी बाब म्हणजे महत्त्वाची पहिली पायरी की तुम्हाला काय ॲक्च्युली आवडते, ड्रीम काय आहे तुमचं, स्वप्न काय आहे. तुमचं स्वप्न म्हणजे काय नेमकं, की आपण कुठलीही गोष्ट जे सहजरित्या करू शकतो, ज्या गोष्टी आम्हाला सहजासहजी इझिली करून घ्याल आम्ही, त्याला ड्रीम. पण त्याच्यानंतर ते ड्रीम तुम्ही आपला गोल ड्रीम डिसाईड केलं, ठीक आहे ना, मला इंजिनियर व्हायचं, मेकॅनिकल इंजिनियर. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे नेमकं काय, इंजिनियर म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्हाला बाहेर काढावे लागेल, काहीतरी त्या फील्डमधलं करणं चालू करावं लागेल, एक पाऊल टाकावं लागेल. वाचन करणं खूप गरजेचं आहे. मुलांना कसं आहे, आज मी जितक्या शाळेमध्ये कॉलेजेस वगैरेमध्ये पूर्ण डाऊट त्यांचे इतके आहे मुलांचे, आणि थोडंसं मला थोडंसं वेगळ्या ट्रॅकच्या बाहेर जाऊन सांगावं लागेल की मुलं आज सर्वात जास्त डिस्टर्ब या रील्समध्ये मोबाईलमुळे झालं आहे सर. ठीक आहे ना सर, हे तुम्ही
1: वास्तव आहे,
0: वास्तव सर्वात मोठी फॅक्ट आहे. तर सर, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात. तसे तुम्हाला उदाहरणात सांगतो, हे ॲपलचे जे जनक आहेत स्टीव जॉब्स,
1: बरोबर,
0: स्टीव जॉब्स त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे सर. स्टेटमेंट स्टीव जॉब्सचं आहे की माझ्या घरी माझे मुलं कुणालाच मी स्मार्टफोन दिलेला नाही आहे. ओके सर. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला देतो, टेलिव्हिजनचे जनक आविष्कारक जॉन बर्ड यांनी टेलिव्हिजनचा आविष्कार केला आणि त्यांनी 2-3 वर्षानंतर स्वतःच्या डोक्याला हात लावून हे म्हणलं आहे की मी हे टेलिव्हिजन नाही इडियट बॉक्स निर्माण केलं आहे. त्यांचं नाव दिलेलं होतं इडियट बॉक्स टेलिव्हिजनसाठी नंतर, पण आम्ही इडियट बॉक्स काढून त्याला टेलिव्हिजन एंटरटेनमेंट करण्यासाठी विचार केला आहे. आमच्या मस्तिष्कामध्ये इतकं ताकद आहे, विचारांची एवढी मोठी शक्ती आहे सर. आपल्याला घडवण्याचं किंवा बिघडवण्याची दोन्ही शक्ती आहे त्याच्यामध्ये,
1: बरोबर.
0: तर हे कशा प्रकारे करू शकतो, आपले हे मस्तिष्क आहे, आपलं ब्रेन सर्वात मोठी सुपीक जमीन आहे सर, जगातील सर्वात मोठी सुपीक जमीन. पण ह्याच्यात आम्ही काय पेरतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टी पेराल तर अल्टिमेटली आम्हाला चांगले रिझल्ट भेटेल. जो बोएगा वही पाएगा, ठीक आहे ना. तेरा किया कल आएगा हे म्हणजे काय करतो, आज तुम्ही पेरणार चुकीच्या गोष्टी आणि 5 वर्षानंतर मला काही नाही मिळालं, देवावर तुम्ही ब्लेम करता. ब्लेम करायचं असं स्वतःला, तू आहे तुझ्या जीवनाचा सूत्रधार, हे बाब खूप महत्त्वाची आहे सर. मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जीवन तेच घडू शकतं. तुम्ही ज्या दिवशी जोही मुलगा आपल्या वडिलाला परिस्थितीला कुठल्याही बाबीला तो दोषी ठरवत असाल तर तुम्ही थोडंसं चुकत आहे. थोडं आत्मपरीक्षण करा, विचार करा याच्यावर. मी तुम्हाला असं नाही म्हणत, ठीक आहे होऊ शकतात काही परिस्थिती तुमच्यावर येऊ शकतात, पण ते परिस्थिती ॲक्च्युली तुम्हाला घडवण्यासाठी येतात. त्याच्यामध्ये संधी शोधा, ठीक आहे ना. पॉझिटिव्ह सकारात्मक जेवढं विचार कराल ना तेवढं तुम्हाला सकारात्मक गोष्टी दिसेल, आणि नकारात्मक बघाल तर कुठेही चान मे बी दागे फिरतो.
1: बरोबर. चव्हाण सर, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण विवेचन केलेलं आहे. त्या विवेचनामध्ये आपण सांगताय की उद्देश असणं खूप गरजेचं आहे किंवा आपण कुठं भरकटलो हे देखील आपण सांगता आहात. मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे जो आपला तरुण आहे, कुठलेही एज्युकेशन त्यानं घेत असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला जायचं असेल तर तिथलं ज्ञान घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता झटपट पैसा मिळवण्याची एक वेगळी क्रेज आपण बघतो आहोत. झटपट पाहिजे प्रत्येक गोष्ट ही आम्हाला पटपट किंवा लगेचच मिळणं गरजेचं आहे असं वाटत राहतं. ही जी आपल्या यूथमध्ये एक कन्सेप्ट आहे, पैसा झटपट मिळवणं वाईट नाही, पण त्याच्यासाठी ज्या ट्रिक वापरल्या जातात किंवा तशा ट्रिक त्यांच्या माइंडसेटमध्ये येत राहतात आणि कुठंतरी विषय बिघडत राहतो, काय सांगता येईल सर?
0: महत्त्वाचा प्रश्न आहे सर, आणि आजच्या युवा पुढी लांब जाण्याची गरज नाही. माझ्या घरी पण तो पण मी त्यांना वॉच अशा प्रकारे करत आहे आणि प्रयत्न चालू ठेवावे लागेल आम्हाला. आम्ही जे आहे आज त्यांचे राखणहार आहे, म्हणजे त्या मुलांना आपल्याला कन्व्हिन्स करावं लागेल, सांगत राहावं. नॉक अँड इट शॅल बी ओपन सर.
1: येस.
0: म्हणजे आम्हाला त्यांना सांगत राहावं लागेल परत परत. आता तुम्ही जे बोललाव की इन्स्टंट फक्त काय तयार होऊ शकतं तुम्हाला मला सांगायची गरज नाही. मी तुम्हाला उदाहरण देऊन हे क्लिअर करतो तर इझी काही मिळणार नाही सर. एवढ्या मोठ्या व्यक्तीला का नाही एकदम तुम्हाला सडनली मिळालं आहे? मीन्स वी हॅव टू वर्क हार्ड. नथिंग इज इन्स्टंट. इन्स्टंट काहीच नाही मिळणार आहे. दोन्ही उदाहरण घ्या सर, तुम्हाला दिसत आहे सर. तर अशाच गोष्टी आहेत सर. हे दोन उदाहरण झाले. तुम्हाला हवे असेल मी 50 उदाहरण सांगू शकतो. एक एक व्यक्ती तुम्हाला आज या देशाचे सर्वात मोठे इंडस्ट्रियलिस्ट असू दे, अंबानी घराणं असू दे, पेट्रोल भरत होते सर पेट्रोल पंपवर, ठीक आहे ना. अदानी हिऱ्याच्या कारखान्यामध्ये काम करत हिरे पॉलिश करत होते सर, ठीक आहे ना. अशी किती उदाहरण देऊ तुम्हाला अमाप अशी. पण मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा, इन्स्टंटसारखं फक्त 2 मिनिट का एकही चीज आहे. तुम्ही काहीही करू शकता पण पेशन्स, हां, धीरे धीरे रे मना धीरे सी सब कुछ होए, माली सिचे सौ घड़ा ऋतु आए तब फल होए. अर्थात की धीर मना तू थोडं संयम ठेव, सगळं हळूहळू होईल, ठीक आहे ना. पण एका क्षणात काय होणार? माळीनं 100 घड्या पाणी घागरी पाणी ते एका झाडाला रोपाला दिलं तरी ते दुसऱ्या दिवशी पाणी देणार नाही, 2 मिनिटात मिळणार नाही. त्यासाठी त्याला ते योग्य प्रक्रियातूनच जावं लागेल. आम्हाला प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुठलेही रिझल्ट मिळणार नाही. जसं तुम्ही शिक्षण शिकता मुलांनो, तुम्ही डायरेक्ट 10वीत जात नाही किंवा 12वीत जात नाही, ग्रॅज्युएट होत नाही किंवा डिग्री घेत नाही. तुम्ही सक्सेसफुल पहिल्या दिवशीच आहे, ठीक आहे ना. तुम्ही पहिल्या दिवशी तुकडीमध्ये गेला, पहिल्या वर्गात देऊ स्टेप बाय स्टेप, म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, मीन्स दिस अ स्टेप सर. एक एक पाऊल आहे, मीन्स तुम्हाला प्रत्येक पाऊल पुढं पुढं जातं, म्हणजे प्रत्येक तुमचा ग्रोथ होणं. माणूस हा ग्रोथ ओरिएंटेड आहे आणि तुमचा ग्रोथ होऊ शकतो, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे. पेशन्स मॅन विन्स द रेस. ते कासव आणि ससेची स्टोरी आहे ना सर. कोण जिंकते कासव आणि ससेच्या स्टोरीमध्ये? कासव का?
1: त्याच्यामध्ये स्थिरता
0: संयम आणि सर्वात महत्त्वाची कन्सिस्टन्सी, मीन्स सातत्य. या सगळ्या बाबी तुम्ही जीवनात ठेवाल, तुम्ही 100% यश कुणाला मिळणार आहे? जो पण एक ध्येय निश्चित कराल त्या टार्गेटला बघेल. एकदा एका वेळेस तुम्ही 5 निशाण्यावर गोळ्या नाही झाडू शकत सर. तुम्हाला टार्गेट सिंगल केलं पाहिजे सर. सिंगल टार्गेट असेल आणि लेझर फोकस पाहिजे. म्हणजे तुमचं लक्ष कसं पाहिजे? सूर्याची किरणं तुम्ही लेन्स मॅग्निफाईंग लेन्समधून बघितल्यावर काय करते? तिथे ज्वाला निर्माण होते सर. तर तसे तुमची निशाणा पण लागू शकते. सुशल्या देवी नावाची एक तिरंदाज यावेळेस आपल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिनं 2 सुवर्ण जिंकले आहे सर. माहीत आहे तिचं काय आहे स्पेशालिटी? तिला दोन्ही हात नाही. दोन्ही हात नसणारी मुलगी, प्रधानमंत्र्यांनी स्वतःहून जाऊन तिचं कौतुक केलं आहे. अशी भरपूर उदाहरण आहे जीवनात. तुम्ही बघा तुमच्या शेजारी तुमचे आई वडील काका मामा आजी कुणी पण असं काहीतरी धाडस केलं असेल आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी खाण काढलं असेल आणि दॅट इज पॉसिबल. एनिथिंग यू बिलीव यू कॅन अचीव. तुम्हाला ते विश्वास ठेवावा लागेल आणि तो विश्वासाचा पहिला पाऊल टाकावा, खंबीर मोठा पाऊल टाकावा लागेल.
1: खूप छान असं आपण या ठिकाणी सांगत आहात की विश्वास ठेवून पाऊल टाकणं आणि धाडस करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या की आपल्या तरुणाईनं त्या ठिकाणी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. विश्वास तर मला याच्यानंतर असं सांगा की आपल्या भागामध्ये किंवा इतर आपल्या देशामध्ये बघतो आहोत आपल्या जे यूथ आहे तरुणाई आहे कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जाताना आपण बघतो आहोत, दिसतं आहे आपल्याला. ते काय सांगता येईल सर, कशा पद्धतीने ही व्यसनं थोडीशी, मग मोबाईलचं असेल अनेक व्यसनं जी सांगतो आपण, काय सांगता येईल सर?
0: व्यसन आज सर काय आहे, मुलांना ताकद पाहिजे कुठलीही गोष्ट, त्यांना काय रिझल्ट लागतो, तर रिझल्ट कुठल्याही गोष्टीचा कसा मिळतो, जोश चाहिए उनको. पण त्यांना काय त्याच्यामध्ये असं वाटतं की याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा जोश काहीतरी मिळत आहे. सर फक्त बंधने लादल्यावर होणार नाही, तुम्हाला विचार करा आज ते जे काही पान मसाला गुटखा खैनी तंबाखू किंवा सिगरेट या सगळ्यावर फोटो कसले दिले आहे सर,
1: मृत्यूचेच फोटो आहे त्याच्यावर सगळ्यावर.
0: किती मोठं झाड असं एवढं दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही की ते हानिकारक आहे आमच्या शरीरासाठी. तर हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की आमचं मस्तिष्क हे सर्वात सुपीक शेती आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर योग्य पण कार्यवाही नाही केली म्हणजे मशागत नाही केली त्याच्यात काय होणार, नॅचरली तण उगणार आहे सर त्याच्यात, ठीक आहे ना. तर हे काय आहे, खाली दिमाग सैतान का घर होत आहे. मुलांना तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं असेल तर योग्य संगत करा सर. संगत तुमची जशी राहणार रंगत तुमची तशी होणार आहे सर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चांगल्या गोष्टी करा ना. तुम्ही जिममध्ये जावा, जिम जायची गरज, पैसे करायची खर्च करायची गरज नाही आहे. ज्यांची आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असेल त्यांनी रनिंगला जावा, योग्य व्यायाम करा, कुठल्या तरी चांगली संगत ठेवा. खूप चांगले लोक कुठला तरी गुणधर्म तुम्ही आपल्याला इन्वॉल्व ठेवा. जेवढं तुमचं एन्गेजमेंट जास्त राहील ना तुमची दिशाभूल होणार नाही. तुम्हाला योग्य मार्गात राहण्यासाठी एकच कार्य करावं लागेल की त्याचे दुष्परिणाम बघा आणि परिणाम बघा. किंवा हे जीव या जगामध्ये 17 लाख नामांकरण झाले आहे सर. किती? 17 नॉमिकल क्लेचर सर, म्हणजे नाव दिलं गेलं आहे. इतक्या प्रकारचे प्राणी शोधले आहे सर,
1: जीवजंतू शोध,
0: जीवजंतू मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म वगैरे. पण असं हे आहे यांचं झालेलं आहे, न मिळाले ते वेगळेच आहे. त्याच्यामध्ये एक मानवपण आहे. आम्ही पण मानवपण एक विकसित प्रजाती आहे प्राण्यांची. प्राण्यांची एक विकसित प्रजाती म्हणजे मानव. तर मानवाला एक काय दिलं आहे स्पेशलिटी, आम्हाला स्पेशलिटी आहे की आम्ही विचार करू शकतो. आम्ही विचार करू शकतो ना, तर विचार केला तर चांगला करा ना. तुम्हाला विचार केला पाहिजे की मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेमध्ये तुम्हाला 4000 प्रकारचे ॲडव्हर्टाईजमेंट दाखवले जातात. 4 ते 6000 डेली आम्हाला बॉम्बिंग केली आहे, कार्पेट बॉम्बिंग म्हणतात सर त्याला. तर या प्रकारचे का स्ट्रॉम केलं जातं आमच्या ब्रेनला की हे विचार आमच्या डोक्यात. तुम्हाला इथे सांगतो उदाहरणासाठी, गोरेपण की क्रीम कोणसी राहिली तुम्ही तुम्हाला नाव माहीतच आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तिनं कुणालाच गोरं केलं नसेल. तर असेच आहे ना भरपूर काही आहे या व्यसनाच्या गोष्टी. तुम्हाला आम्हीच दाखवलं जाते की यानं काहीतरी स्पेशल होणार आहे, तुमच्यामध्ये स्पेशल एनर्जी येणार आहे, रंगत येणार आहे, रंग तुमचा बदलणार आहे. पण असं काही नाही.
1: विश्वास सर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सांगत आहात. आता आपली वेळ जी आहे ती थोडीशी संपत आल्यासारखं वाटते मला, खूप आपण बोलतो आहोत. जाता जाता विश्वास सर आपले जे युवक आहेत, आपला हा जो कार्यक्रम ऐकत असणारे जे आपले सगळे मित्र आहेत, अशांसाठी आपण की वर्ड्स काय सांगू शकाल अगदी थोडक्यामध्ये, कोणते की वर्ड्स आपल्याला पास आऊट करू शकतात?
0: सर्वांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वात मोठी गोष्ट आहे विश्वास. स्वतःवर विश्वास असेल ना काही अशक्य नाही जीवनामध्ये. मी आज फिजिकली इम्पेअर्ड माणूस आहे सर, पण फक्त मी याच्यावर आप स्वतःवर विश्वास ठेवला आणि तो एक जगामध्ये अशी शक्ती आहे जे दिसत नाही आम्हाला, ते तुम्ही ज्या गोष्टी विचार करता ते तुमच्यासाठी घडणार आहे. चांगल्या गोष्टी विचार कराल चांगल्या घडणार आहे, वाईट गोष्टीचा विचार कराल वाईट होणार आहे. आणि तुम्ही सातत्यानं विचार करा, कन्सिस्टन्सली विचार करा, ठीक आहे ना, एका दिशेनं चाला, मार्ग योग. आणि पुस्तकाची संगत सर्वात मोठ्याची आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या देश माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न अब्दुल कलाम हे पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची संगत फक्त आणि फक्त पुस्तकासोबत होती सर. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पण जेव्हा त्यांचा अंतिम टाईम आला त्यावेळेस पण त्यांच्याकडे 50,000 प्लस पुस्तकाचा संचय होता. तर प्रत्येक मोठ्या व्यक्ती हे एक अनुभवाची खाण असते, त्याच्याकडून तुम्हाला भरपूर काही ज्ञान मिळू शकतो. चांगल्या संगत कराल तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळेल, चांगली गोष्ट ऐका त्याच्यातून. बघा तुमच्या गावात शाळेत जिथे कुठे वाचनालय असेल त्या तिथे जावा, वाचा. मोबाईल पण खूप चांगला आहे, मी तुम्हाला म्हणत नाही की मोबाईल बघू नका, मोबाईल पण खूप. आज मी तुम्हाला सांगतो, मी डोळ्यानं मला क्लिअर न दिसत असल्यामुळे थोडंसं मी मोबाईलचाच वापर करतो, ठीक आहे ना. पण त्याचा योग्य वापर केलेला कुठलीही गोष्ट अति तिथे माती आहे. प्रमाणात कुठलीही गोष्ट करा, योग्य प्रकारे करा, काही तुम्हाला चांगलं होईल. पण अति कराल माती होणार आहे, आणि हे तुम्ही करू शकता, तुम्ही जग जिंकू शकता. यू कॅन इफ यू थिंक यू कॅन, अँड यू कांट इफ यू थिंक यू कांट. म्हणजेच तुम्ही ठरवाल की मी करू शकतो तर 100% तुम्ही 101% तुम्ही कराल. पण तुम्ही मनात अर्ध्या मनाने म्हणाल की उद्यापासून करतो, नाही असं चालणार नाही. तुम्हाला करायचं आहे तर तुम्हालाच करायचं आहे, आणि तुम्ही त्याची प्रण घ्या आणि पहिला पाऊल आज आणि आत्ता टाका, उद्यावर टाळू नका.
1: खूप छान पद्धतीनं या ठिकाणी जे आपल्याकडे आज मार्गदर्शन करणारे वक्ते आले होते ते होते श्रीयुत विश्वास चव्हाण, जे आहेत सिद्धिविनायक नगर धाराशिव येथून. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काही की वर्ड्स आपल्याला सांगितलेले आहेत जे करायचं आहे.

0: असतील, जे श्रोते असतील, अशांसाठी खूप मौलिक अशा भाषेमध्ये जे विश्लेषण आपण केलं त्याबद्दल मी आपला रेडिओ तेरणा 91.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू सर. धन्यवाद.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा,

आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: जंगल है, आधी रात है।
1: लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे।
2: इतना क्यों याद आ रही हो? What do you expect? ट्रेन से कूद कर लौटा हूं?

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: क्या है ये दुश्मन जमाना। हाँ बता
1: सबको मिल

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.